आकाशवाणी पणजे केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आयकुपनू आता बरोबर सवरांचेर हिंदीतल्यान आणि सवरां 5 मिनटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो.

हे माती, तू शांतीची देवता, खुशीचं सागर, तुका सगळे एक समान, बंध आणि मुक्तीच्या पल्ल्या आडवरपी तुझी माया, हे भगवती, तुका आमचे नमन.

हे भगवती, तू अद्वैती सर्वव्यापी अमक्याच एका देवताची भक्ती करचे अशी तुझी कृपा नाही, तर सगळी स्वरूपा तुझीच. भेद दिसलो तरी सगळी देवता एकरूपच, असो निश्चय दौरून भक्ती केली तरी तुझी कृपा जाताच.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या हा दैचनला वेळेला आम्ही उलयता. सकाळची 11:45 जातात. ऐकूया शेतकामत्यां खातीर माहिती. हातून आयचो विषय असा भाताचेर पडपी किडी, आणि ह्या विषयी माहिती दिता राजन शेळके.
1: गोयचे वातावरण भात शेतीक पोषक असा, त्याका लागून गोयन आदमाजान 32,000 हेक्टर प्रतिशताचे भात शेती रोयतात. पूण आमी जर भाताचे उत्पादन पयले तर कमी जावपाक लागला. त्याका जायती कारणां असात. त्यातले एक मुखेल कारण म्हणजे किडींचो प्रादुर्भाव. 30-40% लुकसाण जे असा ते किडींक लागून जाता. त्याचप्रमाणे बदलत्या वातावरणाचो परिणाम म्हणजे वेगवेगळ्या किडींचो प्रादुर्भाव वाढपाक लागला असा. गोयन भात शेतीचे लागपी काय मुखेल किडी असात. त्यातून खोडकिडो, ज्याका आमी इंग्लिशान स्टेम बोदर असे म्हणतात, तुडतुडे असतात, ब्राउन प्लांट हॉपर, ग्रीन लीफ हॉपर असे म्हणतात, केसवम सुळीतली कीड, कुसा किडी असतात, वेगवेगळे भुंगुल्ले, निळो भुंगुल्लो, राईस हिस्पा, पानां खरवडून खाणारी किडी असतात, पानां दुमडणारी अळी असतात. हे जे किडी असतात ते भाताच्या वेगवेगळ्या अवस्थांचे प्रादुर्भाव करतात, वातावरणातल्या बदलाक रिस्पॉन्स देतात. वातावरण जितले अनुकूल असता तसो किडींचो प्रादुर्भाव वाढत वयता. एकात्मिक कीड नियंत्रण किंवा व्यवस्थापन जेव्हा आम्ही म्हणता त्यांना वातावरणाचं किंवा इकॉलॉजिकल स्टडी, जे आम्ही हॅबिटॅट मॅनेजमेंट, हे सगळ्या गोष्टींचो विचार करपाक जाय. आयज कीडनाशकांचो वापर जो असा तो चड प्रमाणात झालो असा, त्याका लागून वेगवेगळे दुयेंस दिसून येतात. सो कीडनाशकांचो वापर कमी करून नियंत्रण कसे करतले हे आम्ही पळवूया. जेव्हा आम्ही एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणता त्यांना पहिली गजाल जी असा ती आमकां कीड ओळखपाक येवपाक जाय. किडीचे लुकसाणीचो प्रकार जो असा, लुकसाणीची लक्षणां जी असा ती आमकां ओळखपाक येवपाक जाय. त्याच्या वयल्यान आमी डिसिजन घेतले की हे किडीक वखद मारपाचे काय ना. पहिली जी कीड असा तिका खोडकिडो म्हणतात, पॅडिस्टेम बोदर म्हणतात. या किडीचो जो पतंग असा तो पिवळसर करड्या रंगाचो असून मादीच्या मुखावेल्या पाकांचे डिफरन्शिएट करपाक शकता. नर जो असा त्याच्या काळो ठिपको नसता. ही जी मादी जी असा ती पानाच्या शेंड्याचेर आपली ताती घालता. ती सुई जी असा ती पोखरपाक स्टार्ट करता. जेव्हा ती मधली सुई पोखरता त्यांना मधली सुई जी असता ती मरता. त्याका इंग्लिशान डेड हार्ड म्हणतात किंवा मर म्हणपाक शकता आम्ही. मधली सुई जी असा ती पिवळसर करड्या रंगाची दिसपाक लागता. हे जे लक्षण असा हे आमकां जेव्हा नर्सरी स्टेज म्हणजे चरवो असता त्यांना तरवो आम्ही म्हणतात त्याच्यात दिसता. किंवा पॅनिकल इनिशिएशन म्हणजे जेव्हा कणीस येतात त्यांना ह्या किडीचो प्रादुर्भाव दिसून येतात. पण जेव्हा कणीस येतात त्यांना जो प्रादुर्भाव दिसता त्याची लक्षणं वेगळी असतात. त्यांना जे पॅनिकल जे असतात ते धव्या रंगाचे दिसतात, त्याका व्हाईट इयर म्हणतात किंवा पळींच म्हणतात. कोकणीन आम्ही त्याका पॉल म्हणपाक शकता. जे कणीस भायर पडटा ते धव्या रंगाचे असतात आणि जे दाणे जे असतात ते पोके असतात, त्याका आम्ही पॉल म्हणतात. सो म्हणजे डेड हार्ट आणि व्हाईट इयर हेड

0: फ्लॉसिंग करपाची संवय लावन घेवची. दोन दातां मदल्या फटीन चड व्हड जागो आसल्यार इंटरडेंटल ब्रश वापरचो. एकूण कितें, सगळ्या बाजूंनी दांत साफ दवरचे. दांत किडप टाळपाक फ्लोरायडाची मात्रा आशिल्ली एब्रेसिव्ह टूथपेस्ट वापरपाक विसरचे न्ही. वर्सांतल्यान एकदां तरी क्लिनिंग करून घेतले ना जाल्यार ह्या करपांचो थर दांतां भोंवतलच्या हिरडेचेर आनी हिरडे भितर साचू लागता. हिरडी सुस्ता, तांबडी जाता, हिरडेंतल्यान रगत येवंक लागता. हाकाच पायोरिया किंवा हिरड्यांचो रोग अशेंय म्हणटात. सुरवातीक जिंजिवायटीस म्हणजे हिरडेची सूज आनी ब्लिडींग वा रक्तस्राव, पूण फुडें पेरियोडोंटायटीस म्हणजे हिरडी लूज पडून पॉकेट जावप, चड चड अन्नकण त्या पॉकेटांत साठप, पूं जावप, पूं आनी रगत ह्या मिश्रणान तोंडाक असह्य वास मारप, कितल्याय फावटी दांत घासून वा माउथवॉश माउथरिन्स वापरून हो वास वचना, तात्पुरतेंच बरें दिसता. तोंडांत सतत येवपी रगत कुसून हिरड्यांचो रोग बळावता. हाका वेळार आवर घालप गरजेचें, ना जाल्यार हिरडी देंवता, पोंदाचें हाड खराब जाता, दांत हालता आनी शेवटी काडचो पडटा. तोंडाक वास मारप ह्या सगळ्या त्रासाची पयली सुरवातीची धोक्याची गांठ म्हणू येता. दांतां बरोबर जिबेची स्वच्छता मुख दुर्गंधी टाळूं शकता. ब्रशाच्या फाटल्या सायडीन आशिल्ल्या टंग क्लिनरान जीब जाता तितली भायर घेवन निवळ करची. अपचन, गॅस, डायबिटीज, सिगरेट, तंबाखू, सोरो, कच्चो कांदो, लसूण हांचो अतिवापर, खूब कमी उदक पिवप, सतत तोंडान श्वास घेवप, फुफ्फुसाचे विकार अशा कारणांनी तोंडाक वास येवं शकताच. लवंग, वेलची तोंडान धरल्यार तितल्या पुरतो फायदो मेळो, तरी मूळ कारणाचें निवारण केल्या शिवाय कायमचे तोंड आनी श्वास आरोग्यवान जावपाक मदत मेळपाक शकना हे लक्षांत घेयात. दर दिसा कमीत कमी 8 ते 10 ग्लास उदक पिवचें म्हणजे लाळ व्हांवती रावन तोंड साफ उरपाक आदार जातलो. गरम उदकांत मीठ घालून विरगळावन गळगळे घेतल्यार हिरड्यांची सूज कमी जावंक मदत जाता आनी हिरड्यो निरोगी उरतात. पर्यायान मुख दुर्गंधी दूर जाता. परत परत तोंडान फोफुटां, अल्सर येवप, तोंड फुटप हें टाळपाक तोंड साफ निवळ दवरप हो एकूच उपाय. आयकुप्यांनी लक्षांत दवरचें, तोंड निवळ उरलें जाल्यारूच ताळ्याचे आनी पोटाचेय बी विकार टाळपाक खूब मदत.
1: तोंडाक वास येवप ह्या विशीं डॉ श्यामा सिंग बळ हांणी दिल्ली म्हायती तुमी आयकली. ही आशिल्ली भलायकी विशीं कार्यावळ संजीवनी. आकाशवाणी पणजे केंद्राच्या महादेव चॅनला वेल्यान आमी उलयता. आतां तुमकां ओळख करून दिता आमच्या आयज वितरपाच्या उरिल्ल्या कार्यावळींची. सातवरां 5 मिनटांचे शुभ प्रभात हातून आयच्या दिसाचे खास

श्यामा सिंग बळहाणी दिल्ली माहिती तुम्ही ऐकली. ही आशिल्ली भलायकी विशीं कार्यावळ संजीवनी. आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आमी उलयता. आता तुमकां ओळख करून दिता आमच्या आयज वितरपाच्या उरिल्ल्या कार्यावळींची. सातवरां 5 मिनटांचे शुभप्रभात. हातून आयच्या दिसाचे खाशेलपण ऐकूया दिनविशेष हातून, तशेंच गांधी स्मृती आनी सांगीताक सुंदरशे संगीत. 8:50 हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ आसतली चित्रसंगीत. मराठी गीतां आयकूंक रावात 9:30 तर 10:05 आस्वाद घेयात कातारांचो.

दनपारां 12 वरांचेर कार्यावळीची रुपरेषा 12:05 असतुरी खासा बायलां खातीर आशिल्ली कार्यावळ हातून सैम आनी समाज जागतिक पर्यावरण दिसा निमतान म्हळ्यार आयज 5 जून जागतिक पर्यावरण दीस ह्या दिसा निमतान सैम आनी समाज ह्या विशीं उलोवप आयकुया रुचा मास्करांगेले तशेंच गीत गजलींची कार्यावळ आसतली खासा बायल कलाकारांनी गायिल्ली 1:05 कानावळां 41 सदाफुली अंदन पराडेजांक हिंदी फिल्मी गीतांची कार्यावळ सांवेळा 5:30 इंग्लिशीतले युवर्ण इन स्पोर्ट्स राऊंड ही कार्यावळ आसतली 4:05 कार्यावळींची रुपरेषा आनी हवामान सदांक रोजगार वृत्त 4:15 शब्दुली सवरा 35 आस्पद खेळात कातारांचो 7:30 सांजा हातून मुंशी प्रेमचंद डॉक्टर शुभदा जोशी हांचे उलोवप तुमकां आयकूंक मेळटले 7:30 चावडेर हातून गोरवांक जावपी लंपी कातीचो रोग ह्या विशीं म्हायती दितले दोतोर संजय कुमार उत्तरवार आठ वरां 15 गीत गजलींची कार्यावळ आसतली नऊ वरां 15 स्पॉटलायट 9:30 करंट अफेअर्स ह्यो कार्यावळी आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान संक्षेपित करतले आणि 10 वरांचेर तुमच्या पसंतीच्या मराठी गीतांची कार्यावळ ऐकून रावात मनपसंत गीते तर ऐकपनो ह्या आशिल्ल्यो आमच्यो आयच्यो उरिल्ल्यो कार्यावळी आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलावेल्यान आम्ही उलयता आता बरोबर 7 वरांचेर ऐकूया दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो

नमस्कार, म्हाका वस्तू बापडे ह्यो आसात काय मुखेल वतले. प्रधानमंत्री सुरतात रस्ते उर्जा आनी उद्देगीक क्षेत्रातल्या 18,800 कोटी रुपयांपरस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयतले. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर आनी युनायटेड किंगडमचो विदेश सचिव यवेट कुपर हांणी काल नवी दिल्लीत भारत युके व्हिजन 2035 नियाळ घेवपा खातीर पयली वर्सुकी बसका घेतली. म्हजे घर येवजणे फाटोफाट आतो म्हजो फ्लॅट येवजण. मडगावात जाल्ल्या शिबिरात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची घोषणा. उत्तर गोंय जिल्लोधिकाऱ्यांनी खंयच्याय व्यक्तींक, एजन्सी वा संघटनेक पावसाच्या हंगामात आदी बरयल्ले परवानगे बगर खंयचा रस्ता खणपाचेर बंदी घाल्या. गोंय तियात्र अकादेमीन 4थ्या अखिल गोंय आंतरशाळा तियात्र सर्ती खातीर अर्ज सादर करपाची मुजत 11 जून सावन 26 जून 2026 मेरेन वाडयल्या. भांगराळे गोंय अस्मिताय संस्थेचो ह्या वर्साचो भांगराळो गोंयकार पुरस्कार प्रशांती तळपणकार जाल्यार नित्य युवा पुरस्कार महादेव सातू गांवकार हांकां जाहीर. आयज संवसारीक पर्यावरण दीस मनयतात.

सातारे वेले जीव सृश्टी गोंद दवरपाक जागृताय निर्माण करपा खातीर हो दीस मनयतात. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मेकॅनिस पॅलेसच्या सभागरात आयज सांजे 4:30 वरांचेर सुरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. रसिकांनी या कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला. आणि खेळात जकार्तात सुरू आशिल्ल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या MR अर्जुन आणि हरिहरन अमसाकृण हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेवच्या लवल्याला मी उलयता. शुभ प्रभात ऐकपनो.
1: प्रभातम प्रभातम.

5 जून दिन विशेष आयचो हो दीस आपले भितर कितलीशीच खाशेलपणां घेवन येता. 5 जून हो जागतीक पर्यावरण दीस. 5 जून 1972 हे दिसा स्विडनांत स्टॉकहोम हांगा संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल समितीन 5 जून हो जागतीक पर्यावरण दीस म्हणून जाहीर केलो. जगातले वाडटे प्रदुशण आनी ताचे खातीर पर्यावरणाक जावपी धोके लक्षांत घेवन लोकांच्या मनात जनजागृती निर्माण करप हो ह्या दिसा फाटलो मुखेल उद्देश. जगभरांत 100 पेक्षा चडूच देश हो दीस पाळटात. तशें पळोवपाक गेल्यार संयुक्त राष्ट्राच्या इतिहासातली ही सगळ्यांत व्हडली जागृकता मोहीम. पृथ्वीची चिंता तिची काळजी घेवपी पर्यावरणवादी घटक संघटना आणि पर्यावरण प्रेमींकडल्यान हो दीस मनयता. पर्यावरणाच्या संरक्षणाखातीर आणि संवर्धनाखातीर आयच्या ह्या दिसा वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन जाता. आपले दिसपट्टे जिणेंत पर्यावरणाचे म्हत्व कितें आणि पर्यावरण जर बिघडले जाल्यार खंयचे प्रश्न उबे रावपाक शकता हाची सामान्य लोकांक जाण दिवप जनजागृती निर्माण करप हाचेर भर दिता आयचो हो खास दीस. तर आयज आसा 5 जून जागतीक पर्यावरण दीस. आनीकय खुबश्यो म्हत्वाच्यो अश्यो घडामोडी घेवन येता आयचो हो दीस. आयचे हे दिसा हार्मोनियम वादक अभिनेते आणि संगीतकार नाट्य संगीताचे पहिले शिल्पकार गोविंदराव टेंबे हांचो जल्म जाल्लो. महाराष्ट्रातले ते नामनेचे हार्मोनियम वादक संगीत रचनाकार गायक नट आणि साहित्यिक. तांचो जल्म कोल्हापुरांत जाल्लो. मराठी संगीत रंगभूमीचेर कितल्याशाच नाटकांक तांणी संगीत दिले. अयोध्येचा राजा ह्या चित्रपटातल्यान पहिल्या मराठी बोलपटांत तांणी मुखेल भूमिका केल्ली. आयचेच हे दिसा 1952 वर्सा डॉ बाबासाहेब आंबेडकर हांका कोलंबिया विद्यापीठान डॉक्टर ऑफ लॉ हो सन्मान दिल्लो. तर 1975 वर्सा सुवेज कालवो आंतरराष्ट्रीय वाहतुकी खातीर उक्तो केल्लो तो आयचेच दिसा. 1967 वर्सापासून 8 वर्सा तो वाहतुकी खातीर बंद आशिल्लो. 1980 वर्सा भारतांत संघटीत कामगार चळवळीचे जनक आनी ऑल इंडिया ट्रेड युनियन काँग्रेसचे संस्थापक नारायण मल्हार जोशी हांच्या सन्मानान टपाल तिकिटाचे अनावरण

अर्थी अनियंत्रित लोकसंख्या, वाढत्यो गरजो, नैसर्गिक आणि मनुष्याने तयार केलेले वळवळ उजाचे लॉट, जाळपोळ, या सगळ्या गजालींक लागून मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईड सोडलो वता.

हालिसराक तर 33 ते 36% हे वाडला, म्हण आज जागतिक तापमानान वाड जाल्या आणि ही समस्या सगळ्यांकूच जाणवता. तापमान वाडीक लागून कार्बन डायऑक्साइड हो एकटो 72% जबाबदार असा. पर्यावरणातले दुसरो घटक उदक. पृथ्वीचे 3/4 भाग उदकाचो, पण तातूंतल्या तातूंत फक्त 2% उदक पिवपा सारखे उपयोगी असा, पिवपा खातीर उपयोगी असा. तातूंत चडशे प्रमाणात बर्फाच्या रुपान उदक ध्रुव प्रदेशांत असा. पण जागतिक तापमान वाडीक लागून हो बर्फ वितरून समुद्रांत मिसळूंक लागता आणि हाचोच परिणाम म्हणून समुद्राची जल पातळी वाढून शहरां देश बुडपाचे भय तयार झाला. पिवपाचे 95% ते 98% उदक मनशांनी प्रदूशीत केल्ले आसा. ध्वनी प्रदूषणय हालीसराक खूप वाडला.

ऐकून ध्वनी प्रदूषण हालीसराक खूप वाढला आणि हाचो मार मनशाकूच न्हय तर पक्षांकूय सोसचो पडटा. रासायनिक खतांचो बेसुमार वापर, किटकनाशक, तणनाशक हाच्या माऱ्याक लागून जमिनीची सुपीकताय नष्ट जाऊंक वता. या सगळ्या मदीं वायू प्रदूषण आणि ताका लागून जाल्ले जागतिक तापमान वाढ ही सगळ्यात महत्वाची बाब असा. सैमान फकत वनस्पतीच शोषण घेऊक शकना. वनस्पती हो जैव विविधतेचो पावणो ही असा म्हणून मनशाक आणि हेर सजीव ह्या धर्तरेचे अस्तित्व ह्या धर्तरेचेर असा. आम्ही या महाकाय सैमाचे एक ल्हानसो घटक असा आणि आमचे मैत्र ह्या सैमाकडे असा ही भावना आम्ही सदांच मनात दवरूंक जाय. मैत्रीन काय अपेक्षा नसता तर एकमेकांक समजून निस्वार्थी मागनासतना दिवप असता. आमचे मैत्र या निसर्गाकडे आसा ही भावना वाढून सैमाकडे जेव्हा आमची मैत्री जातली त्यांना सैमाकडल्यान उरबाडून घेवप जावचे ना तर आम्ही ह्या सैमाचे घटक असा. या भावनेन सैम आणि कसो फुलून वतलो हाची जाणीव आणि काळजी आमकां सदांच जातली.

आणि सैमाकडेही मैत्री झाली की बेसुमार झाडा कापप, विषारी धुवर हवेन सोडप, दूषित उदक व्हावचं ना, आमच्या नात्यामध्ये माया वाढतली, उद्ध्वस्त आणि तापिल्ली मना शांत जातली.

ऐकपना तुम्ही ऐकता शुभ प्रभाती कार्यावळ. आता बरोबर 7:25 मिनिटांचे ऐकूया प्रादेशिक खबरो.

0: पावसपडपाची शक्यताय आसा. राज्यातल्या उत्तर आणि दक्षिण गोंय जिल्ह्यांनी जगला सयत गडगड आणि वादळी वारे मारपाची शक्यताय गोंय वेधशाळेन उक्तायला. जकार्तात सुरू आशिल्ल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या एम आर अर्जून आणि हरिहरन अमसाकृणन हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. दादल्यांच्या दोट्टी गटात काल ह्या भारतीय जोडयेन मलेशियाच्या एरोन ताई आणि कँग खायजिंग हांचेर जैत जोडले. आकाशवाणी पणजी प्रादेशीक खबर विभागाचे मुखावेले प्रादेशीक खबरापत्र तुमकां आयकपाक मेळटले आयज सांजेच्या 7:20 आनी इतल्यान ह्यो प्रादेशीक खबरो सोपल्यो.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान उलयता शुभप्रभात आयकपनो. हातून परत एकदा तुमकां येवकार.
2: प्रभातम् प्रभातम्

0: प्रसार भारतीन सुरू केला आपलो नवो ओटीटी प्लॅटफॉर्म
1: वेव्स.
0: हातून तुमका विनामूल्य मेळटात
1: मुव्हीज, शोज, सिरियल्स, ऑडिओ गेम्स, लाईव्ह इव्हेंट्स आणि खूप किदे.
0: तर करात बेगोबेग डाउनलोड
1: वेव्स अँड्रॉइड प्ले स्टोर तसेच ऍपल आयओएस वेल्यान.
0: वेव्स, तुमच्या मनोरंजनाची शानदार हमी.
1: वेव्स.

0: आकाशवाणीच्या पणजी केंद्रावरून आम्ही उलयता. आता ऐकूया मुख्य खबरो.
1: नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमणच्या दौऱ्यार वतले. प्रधानमंत्री सुरतात रस्ते, उर्जा आनी उद्देगीक क्षेत्रातल्या 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचो बुन्यादी फातर बसयतले. आयज संवसारीक पर्यावरण दीस मनयतात. धर्तरेवेली जीवसृष्टी तिगोवन दवरपाक जागृताय निर्माण करपा खातीर हो दीस मनयतात. म्हजे घर येवजणे फाटोफाट आता म्हजो फ्लॅट येवजण मडगावात जाल्ल्या शिबिरात मुखेलमंत्री डॉ प्रमोद सावंत हांची घोषणा. उत्तर गोय जिल्हाधिकाऱ्यांनी खंयच्याय व्यक्तीक, एजन्सी वा संघटनेक पावसाच्या हंगामात

आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. आता सविस्तर बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरातमधल्या सुरत शहराला भेट देणार असून रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रातील 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. यामध्ये वडोदरा मुंबई या द्रतगती महामार्गाच्या महत्वाच्या टप्प्याचं लोकार्पण मोदी यांच्या हस्ते करण्यात येईल. गुजरात आणि महाराष्ट्रातील दळणवळण आणखी सुधारण्यासाठी हा महामार्ग उपयुक्त ठरणार आहे. त्यानंतर संध्याकाळी पंतप्रधान दमणला भेट देणार असून तिथं सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काल नवी दिल्लीत व्हेनेझुएलाच्या कार्यवाहक राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिग्स यांच्याशी चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांच्या विविध मुद्द्यांचा आढावा घेतला. या बैठकीत ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज, तंत्रज्ञान, कृषी, आरोग्य यासह अन्य क्षेत्रांमध्ये सहकार्य वाढवण्यावर विस्तृत चर्चा झाल्याचं पंतप्रधान मोदी यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. अहमदाबादमध्ये कालपासून जागतिक योगासन अजिंक्यपद स्पर्धेला सुरुवात झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या स्पर्धेच्या उद्घाटन सत्राला दूरस्थ माध्यमातून संबोधित केलं. या स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंनी योग 365 या मोहिमेचं जागतिक राजदूत म्हणून योगदान द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. येत्या 8 जूनपर्यंत होणाऱ्या या स्पर्धेत 60 अधिक देशातील 400 अधिक स्पर्धकांनी भाग घेतला आहे. भारतीय रिझर्व्ह बँक आज आपलं द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार आहे. बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आज सकाळी पतधोरण समितीनं घेतलेले निर्णय जाहीर करतील. वाढती महागाई आणि कच्च्या तेलाच्या किमती, घसरणारं रुपयाचं मूल्य आणि संभाव्य कमकुवत मान्सून यासारख्या आव्हानांना तोंड देण्यासाठी रेपो दरात वाढ करणं हा योग्य मार्ग ठरणार नाही. त्याऐवजी बाजारातील विपरीत परिस्थिती दूर करण्यासाठी आणि वित्तीय स्थिरतेला पाठिंबा देण्यासाठी बँक अल्पमुदतीचे व्याजदर आणि तरलतेचे उपाय वापरू शकते असं एसबीआयनं प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. आज 5 जून म्हणजेच जागतिक पर्यावरण दिन. पृथ्वीवरील जीवसृष्टी वाचवण्याबाबत व्यापक जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशानं संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यक्रमाचा एक भाग म्हणून 1973 पासून दरवर्षी 5 जूनला हा दिवस साजरा केला जातो. यानिमित्तानं केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आणि राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग हे राजधानी दिल्लीतल्या मैदानगढी इथल्या नमो ऑक्सिजन पार्कमध्ये आयोजित वृक्षारोपण कार्यक्रमात भाग घेणार आहेत. संपूर्ण देशभरात यानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी रशिया आणि भारत यांच्यातील धोरणात्मक भागीदारीचं कौतुक केलं आहे. भारतानं रशियाबरोबरचं सहकार्य कमी करावं यासाठी पाश्चात्य देशांकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्न निरर्थक आणि जागतिक स्थैर्यासाठी हानिकारक असल्याचं पुतीन यांनी म्हटलं आहे. जगातील प्रमुख वृत्तसंस्थांच्या प्रमुखांशी संवाद साधताना ते काल बोलत होते. यावेळी पुतीन यांनी भारताची आर्थिक प्रगती आणि स्वतंत्र परराष्ट्र धोरण यांची प्रशंसा करत भारतासोबतचे आर्थिक संबंध अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे.

अधिक दृढ करण्याचा रशियाचा निर्धार असल्याचं सांगितलं. रशिया भारताकडे एक विश्वासू भागीदार म्हणून पाहतो आणि भारताचे इतर कोणत्याही देशासोबतचे द्विपक्षीय संबंध रशियासाठी नकारात्मक ठरतील असं वाटत नाही, असंही पुतीन यांनी नमूद केलं. हे राष्ट्रीय बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ एस जयशंकर आणि ब्रिटनच्या परराष्ट्र मंत्री इवेट कूपर यांनी काल नवी दिल्लीत भारत युके व्हिजन 2035चा आढावा घेण्यासाठी पहिली वार्षिक बैठक घेतली. या बैठकीत दोन्ही नेत्यांनी विकास, तंत्रज्ञान, नवोपक्रम, संरक्षण, हवामान, स्वच्छ ऊर्जा आणि शिक्षण या विषयावरील प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी शिक्षण मंत्रालयानं लिव्हरपूल विद्यापीठाला बंगळुरू इथं शैक्षणिक संकुल सुरू करण्यासाठी मंजुरी पत्र सुपूर्द केलं. भारत आणि अमेरिकेदरम्यानच्या व्यापार करारावरील चर्चा पुढे नेण्याच्या उद्देशानं अमेरिकेचं प्रतिनिधीमंडळ भारत दौऱ्यावर होतं. या प्रतिनिधीमंडळाचा 4 दिवसांचा भारत दौरा पूर्ण झाला आहे. या दौऱ्यादरम्यान व्यापार सुलभता, आयात कर, सीमाशुल्क, आर्थिक सुरक्षा आणि परस्पर हिताच्या इतर क्षेत्रांसह विविध विषयांवर रचनात्मक आणि सकारात्मक चर्चा करण्यात आली, असं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं सांगितलं आहे. महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मतदारसंघांच्या 17 जागांसाठी तसंच एका पोटनिवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा काल शेवटचा दिवस होता. अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेनंतर राज्यातल्या 6 मतदारसंघांमध्ये उमेदवारांची बिनविरोध निवड निश्चित झाली आहे, तर अन्य ठिकाणी निवडणुकीचं चित्र स्पष्ट झालं आहे. पुणे मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार श्रीकांत पाटील तसंच राष्ट्रवादी काँग्रेसचे सुनील टिंगरे आणि भाजपचे प्रदीप कंद यांनी उमेदवारी मागे घेतल्यानं महायुतीचे विक्रम काकडे यांचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यसभेच्या आगामी निवडणूक आणि पोटनिवडणुकीसाठी भाजपनं काल आपल्या 11 उमेदवारांची नावं जाहीर केली. त्यानुसार मध्य प्रदेशातून तरुण चुग आणि रजनीश अग्रवाल यांना तर राजस्थानमधून डॉ अलका गुर्जर आणि डॉ सतीश पुनिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. गुजरातमधून राजू शुक्ला, मुकेश शुक्ला, मानसिंग परमार आणि जितेंद्र मेघजी कंजरिया यांना उमेदवारी देण्यात आली आहे. राज्यसभेच्या 24 जागांसाठी ही निवडणूक येत्या 18 तारखेला होणार आहे, तर ओदिशा, महाराष्ट्र आणि तमिळनाडूमध्ये प्रत्येकी 1 जागेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. 1987च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं 1 वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील 1 वर्षाच्या कालावधीसाठी असेल, अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव

0: 1980च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी तरुण कपूर यांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सल्लागार म्हणून मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीनं एक वर्षाची मुदतवाढ मंजूर केली आहे. कपूर यांचा हा कार्यकाळ येत्या 10 जूनपासून सुरू होईल आणि तो पुढील एका वर्षाच्या कालावधीसाठी असेल अशी माहिती कर्मचारी आणि प्रशिक्षण विभागानं दिली आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आणि ज्येष्ठ काँग्रेस नेते अनंतराव उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी अनंतराव थोपटे यांना श्रद्धांजली वाहिली आहे. लोकसभेचे महासचिव आणि घटनातज्ञ डॉ सुभाष सी कश्यप यांचं दीर्घ आजारानंतर काल नवी दिल्लीत निधन झालं. ते 97 वर्षांचे होते. 1983 ते 1989 या काळात लोकसभेचे महासचिव म्हणून त्यांनी कार्यभार सांभाळला होता. डॉ कश्यप यांच्या निधनाबद्दल उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी शोक व्यक्त केला आहे. मुलांच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताचा सामना पाकिस्तानशी होणार आहे. जपानमध्ये काकामिगाहारा हॉकी स्टेडियममध्ये भारतीय प्रमाणवेळेनुसार 3:30 वाजता हा सामना सुरू होईल. भारतानं चिनी तैबेवर 13-1 असा शानदार विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या 18 वर्षाखालील आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारताची लढत चीनशी होणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार 9:30 वाजता हा सामना सुरू होईल. नैऋत्य मोसमी पाऊस अर्थात मान्सूनचं काल केरळमध्ये आगमन झाल्याची अधिकृत घोषणा हवामान विभागानं केली आहे. पुढील 4 ते 5 दिवस दक्षिणेकडील राज्यांच्या बऱ्याच भागात मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला असून पुढच्या 2 ते 3 दिवसात राज्याच्या काही भागात मान्सूनच्या सरी पडण्याची शक्यताही हवामान विभागानं वर्तवली आहे. राजधानी दिल्लीसह पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशमध्ये आज विजांसह पावसाचा अंदाज आहे. कर्नाटक, केरळमध्येही आज जोरदार पावसाची शक्यता आहे. तर आंध्र प्रदेश, नागालँड, मणिपूर आणि मिझोरममध्ये आज उष्ण दमट हवामान राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आज गुजरात आणि दमणच्या दौऱ्यावर. भारतीय रिझर्व्ह बँक आज द्वैमासिक पतधोरण जाहीर करणार. आज जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आशिया चषक हॉकी अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत आज भारतीय मुलांच्या संघाची पाकिस्तानशी तर मुलींच्या संघाची चीनशी लढत. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: दिन मनाया जाता है इस मौके पर

नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी मनाली प्रभुगांवकर तुमकां ह्यो राष्ट्रीय खबरो दिता. मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रांतल्यान 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. लोकसभेचे आदले महासचीव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. आणि जपानात जावपी 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत आयज पाकिस्ताना आड खेळटलो. आता पुराय खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आणि दमनाक भेट दितले. सुरतात रस्तो, वीज आणि उद्देगीक क्षेत्रातल्यान 18,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले आणि बुन्याद घालतले. तशेंच प्रधानमंत्री मोदी सुरतात 200 खाटींच्या ईएसआयसी हॉस्पिटलाचे उक्तावण करतले. तशेंच गुजरात सरकाराच्या जायत्या महत्वाच्या उपक्रमांचे प्रधानमंत्री उक्तावण करतले. तातूंत आधुनिक वीज वितरणात सुधारणा, दहेज पेट्रोलियमात बरी सांडपाणी विल्हेवाट आणि प्रक्रिया मुळावी बांदावळ ह्या सुविधांचो आस्पाव जाता. उपरांत सांजे प्रधानमंत्री मोदी दमनात वचून सुमार 2,970 कोटी रुपयांच्या उदरगतीच्या प्रकल्पांचो बुन्यादी फातर घालतले. भलायकी जतनाय, नागरी विमानन, पर्यटन, मुळावी बांदावळ, जोडणी आणि भौशीक कल्याण ह्या सारख्या वेगवेगळ्या क्षेत्रांनी हे प्रकल्प पातळ्यात. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आपल्या मूळ देशात परत येतकच आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे जागतिक राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. अहमदाबादात जाल्ल्या चॅम्पियनशिपाच्या उक्तावण सुवाळ्यात उलयतना

0: प्रधानमंत्री मोदी हांणी सांगले की आयुष मंत्रालयान योगात वर्सभर वांटो घेवपाक प्रोत्साहन दिवपा खातीर आनी समाजात बऱ्या भलायकी पद्दतींक चालना दिवपा खातीर योग 365 ही मोहीम सुरू केल्या. संवसारभरातल्या खेळगड्यांनी चॅम्पियनशिपा भायर योगा विशीं जागृताय पातळावपाक मजत करची अशें प्रधानमंत्री मोदी हांणी मागलां. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा आयज मुंबईत सकाळी 10 वरांचेर पतधोरण समितीचे निर्णय जाहीर करतले. स वांगड्यांच्या समितीन बुधवारा आपल्या 3 दिसांच्या चर्चेक सुरवात केली. एप्रिल म्हयन्यात भारतीय रिझर्व्ह बँकेन आपल्या मुखेल धोरणात्मक दरात कसलोच बदल करूंक नाशिल्लो. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप हे बरोच तेप दुयेस आशिल्ल्यान काल नवी दिल्लीत संसाराक अंतरले. तांची पिराय 97 वर्सां आशिल्ली. एकाच वेळार जावपी वेंचणुकेविशी कायदेशीर चौकटी तयार करपा खातीर आदले राष्ट्रपती रामनाथ कोविंद हांच्या फुडारपणाखाला आशिल्ले उचेल्या पावडावेले समितीन डॉ कश्यप आशिल्ले. 100 वर पुस्तकांचे लेखक 1983 ते 1990 मेरेन लोकसभेचे महासचिव म्हणून ताणें काम पळयले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी तांच्या मरणाचेर दुख उक्तायला. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांणी काल सकाळी नवी दिल्लीत व्हॅनेझुएलाच्यो प्रभारी राष्ट्रपती डेल्सी रॉड्रिगीसा हांचे कडेन संपर्क साधलो. भारत व्हॅनेझुएला संबंधाकडेन बऱ्याच काळासावन आशिल्ल्या वचनबद्धतेक भारत महत्व दिता. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे कडेन जाल्ले बसकेक लागून दोनूय राष्ट्रांमधले सहकार्य आनीक घटमूट जातले अशें सोशल मिडियाचेर केल्ल्या पोस्टात डॉ जयशंकर हांणी सांगला.
1: Countries have close civilizational ties reflected in the common heritage of Buddhism and Ramayana. Our relations go back in history based on deep cultural and people-to-people linkages. I fondly remember my own visit to your beautiful country during our ASEAN chairship in 2024.
0: आयज संवसारीक पर्यावरण दीस मनयतात. धर्तरेवेली जीवसृष्टी तिगोवन दवरपाक जागृताय निर्माण करपा खातीर संयुक्त राष्ट्र पर्यावरण कार्यावळ 1973 सावन दर वर्सा 5 जूनाक हो दीस मनयतात. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान केंद्रीय पर्यावरण राना आनी हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव आनी राज्यमंत्री किर्तीवर्धन सिंग एक पेड माके नाम ह्या मोहिमेखाला राष्ट्रीय राजधानीच्या मैदानगडी हांगाच्या नमो ऑक्सिजन पार्कात झाडां रोवपाक कार्यावळीत वांटो घेतले. राज्य पावड्यार संवसारीक पर्यावरण दिसाच्या कार्यावळींनी कितलेशेच केंद्रीय मंत्री मुखेलमंत्री मंत्री खासदार आमदार लेगीत वांटो घेवपाचे आसात. हो दीस जागृताय कृती आनी पर्यावरण टिकाऊपणाक चालना दितलो. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजेच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
2: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादई चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन. तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आता मुखावेल्यो खबरो. भारताचे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या आमंत्रणावेल्यान नेपाळचे विदेश वेव्हार मंत्री शिशिर खनाल 5 ते 7 जून मेरेन भारत भेटेर येतात. हे भेटीवेळार मंत्री खनाल नवी दिल्लीत डॉ जयशंकर हांचे कडेन औपचारीक बसका घेतले. व्यापार गुंतवणूक जोडणी उर्जा आणि लोकांमदी संबंध अशा मुखेल वाठारांनी सहकार्य वाढोवपाच्या हेतान दोनूय वटांनी परस्पर हिताच्या गजालींचेर चर्चा जातली अशें नेपाळ विदेश व्यवहार मंत्रालयान निवेदनात म्हळां. 1987 बॅचातले निवृत्त आयएएस अधिकारी तरुण कपूर हांकां प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचे सल्लागार म्हणून 1 वर्स वाढोवपाक मंत्रीमंडळाचे नेमणूक समितीन मान्यताय दिल्या. कपूर हांचो प्रधानमंत्री कार्यकाळातलो वाढिल्लो काळ ह्या म्हयन्याच्या 10 तारखेसावन आनीक 1 वर्सा खातीर लागू जातलो अशी माहिती कार्मिक आनी प्रशिक्षण खात्यान दिल्या. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मॅकनीज पॅलेसच्या सभागरात 5 जूनाक आयज सांजे 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. ह्या कार्यावळीन हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गावकार आपली कला सादर करतले. माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राया

सृष्टी हांगाच्या एन्ड्रियन सिक्वेरा हांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी ह्या कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणी कळीत करता. जकार्तात सुरू आशिल्ल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या एम आर अर्जून आनी हरिहरन अमसा करुनन हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. दादल्यांच्या डोट्टी गटात काल ह्या भारतीय जोडयेन मलेशियाच्या एरॉन ताई आनी कँग खाई झिंग हांचेर जैत जोडिल्ले. गोंयात मडगांवांत जावपी बायलांच्या एसएएफएफ फुटबॉल सर्तीत निमणे फेरयेत भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. हो खेळ सांजे 6:30 वरांक सुरू जातलो. ते आदी उपांत्य फेरयेत भूतानाक 1-8-0 अशें हारोवन भारतान निमण्या फेरयेत पावल घाल्ले. भारतान आतां मेरेन हे सर्तीत 5 फावट वस्तादपण जोडलां. जपानांतल्या काका मेगाहारी हॉकी स्टेडियमांत आयज दादल्यांच्या 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्तान पंगडा आड खेळटलो. पूल ए गटांत 9 गुणांसयत दुसरी सुवात मेळोवन भारतान उपांत्य फेरयेत पावल घाले. यजमान जपाना आड भारताक 21 हार खावची पडली, पूण उपरांत भारतीय पंगडान गट फेरयेच्या निमण्या खेळांत चायनीज तेपेयीचेर 13-8-1 अशे दणदणीत जैत जोडले. बायलांच्या 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक सर्तीत गट फेरयेत भारतान उपांत्य फेरयेत पावल घाला. आज सकाळी 9:30 वरांचेर भारत चीन पंगडा आड खेळटलो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंडीगढ, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आनी उत्तर प्रदेशात गडगडासयत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ते खातीर ऑरेंज अलर्ट जारी केला. दर्यादेगेवेलो कर्नाटक, केरळ आनी माहे आनी तमिळनाडू, पुडुचेरी आनी करायकलात उटंगराच्या पावसाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. ईशान्य भारत, उपहिमालयीन अस्तंत बंगाल, सिक्कीम, अंदमान आनी निकोबार जुवे, त्रिपुरा, आंध्र प्रदेश ह्या वाठारांनी लेगीत आयज पावस पडपाची शक्यताय हवामान खात्यान उक्तायल्या. आता खबरो सोपोवच्या आदी परतून एक फावट आयच्यो मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज, उद्देगीक क्षेत्रातल्या 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपात वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मानला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. लोकसभेचे आदले महासचिव आनी संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप काल नवी दिल्लीत संवसाराक अंतरले. आनी खेळात जपानात जावपी 18 वर्सां पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकुपाक मेळटले आयज सांजे 6:30 जावन 30 मिनटांचेर. नमस्कार.

आमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादयेच्या अंदावेल्यान उलयता. आयकून सकाळची 8:50 आनी 5 सेकंद जातात. आयकूया हिंदी फिल्म गीतांची कार्यावळ चित्रसंगीत.

ऐक पण यकीन या फिल्मातले हे गीत आशिल्ले सोनू निगम आणि श्रेया घोषाल यांच्या आवाजात हिमेश रेशमया हांचे संगीत आणि गीतकार समीर.

ऐकणं ऐतबार या फिल्मातले हे गीत आशिल्ले उदित नारायण आणि सुनिधी चौहान हांचे आवाजान राजेश रोशन हांचे संगीत आणि गीतकार इब्राहिम इश्क. आता ऐकूया मुखेल खबरों.

नमस्कार, हांव मनाली प्रभुगांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रातल्यान 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपात वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासिक पतधोरण जाहीर करतली. लोकसभेचे आदले महासचिव आणि संविधान तज्ञ सुभाष सी कश्यप काल नवी दिल्लीत संसाराक अंतरले. रशियेचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन हांणी मॉस्कोन नवी दिल्ली वांगडा केल्ल्या रणनीती भागीदारीची तोखणाय केल्या. आयज संवसारीक पर्यावरण दीस मनयतात. भारताचे विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर हांच्या आपोवण्यावेल्यान नेपाळचे परराष्ट्र मंत्री शिशिर खनाल 5 ते 7 जून मजगती भारत भेटेर येतले. आकाशवाणी पणजी केंद्रावरवी मॅकनीज पॅलेसच्या सभाघरात आयज सांजे 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आणि पारंपारिक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. जपानात जावपी

वर्षा पिराय सकयल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत्य फेरयेत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. जकार्तात सुरू आशिल्ल्या इंडोनेशिया ओपन बॅडमिंटन सर्तीत भारताच्या एम आर अर्जुन आणि हरिहरन अमसा करुनन हांणी उपांत्यपूर्व फेरयेत पावल घाले. गोंयात मडगांवांत जावपी बायलांच्या साफ फुटबॉल सर्तीत निमण्या फेरयेत भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. सांजे 6:30 वरांचेर खेळ सुरू जातलो. भारतीय हवामान खात्यान आयज दिल्ली, हरियाणा, चंडीगढ, पंजाब, जम्मू काश्मीर, लद्दाख, मध्य प्रदेश, ओडिशा, राजस्थान आणि उत्तर प्रदेशात गडगडासयत पावस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

ऐकू पेलो हर दिल प्यार करेगा या फिल्मातले गीत सोनू निगम आणि अलका याग्निक यांच्या आवाजात, अन्नू मलिक यांचे संगीत आणि गीतकार समीर. तुम्ही ऐकत आहात आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चॅनलवरील हिंदी फिल्म गीतांची ही कार्यक्रम.

तो बात पक्की. या फिल्मातले हे गीत प्रीतम राणा आणि सोहम यांच्या आवाजात, संगीत खुद प्रीतम यांचे आणि गीतकार सईद अहमद.

छुट्टी में मक्कार या फिल्मातलं हे गीत अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांच्या आवाजात तुम्ही ऐकले. प्रीतम यांचे संगीत आणि गीतकार आशिले अमिता भट्टाचार्य. आणि या संगीत गायची हिंदी फिल्म गीतांची कार्यवळ चित्रसंगीत हांगा सोपता.

आणि ऐकविनो ही असं एक कळवणी आकाशवाणी पणजी तुमका येवकार दिता नव्याव्या वर्धापन दिना निमतान. आणि या निमतान आकाशवाणी पणजी केंद्रा वतीन सुरसंगम ह्या खाशेल्या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केला. हो कार्यक्रम आज सांजेच्या 4:30 पणजीच्या ईएसजी संकुलातल्या मॅकेनिक्स पॅलेस सभागरान जातलो. ह्या कार्यक्रमात वेगवेगळ्या कलाप्रकाराचे सादरीकरण जातले, जातून हिंदुस्थानी शास्त्रीय गायन डॉ प्रवीण गांवकर सादर करतले, तशेच माशेलच्या छत्रपती कला आणि सांस्कृतिक मंडळा वतीन पारंपारीक फुगडी नृत्य सादर जातले. हाचे भायर राय साश्टी हांगासरल्या एड्रियन सिक्वेरा आणि त्यांचे सांगाती सादर करतले.

हे आकाशवाणीचं पणजी केंद्र आहे. श्रोते हो, सकाळचे 9:30 आणि 50 सेकंद होत आहेत. सादर करीत आहोत मराठी गीतांचा कार्यक्रम.

श्रोते हो, विश्वनाथ बागुल यांच्या आवाजात सौभद नाटकातलं हे गीत आपण ऐकलं, अण्णासाहेब किर्लोस्कर यांचं. आपण ऐकत आहात आकाशवाणी पणजीच्या महादेवी वाहिनीवरून मराठी गीतांचा हा कार्यक्रम.

श्रुती हो लता मंगेशकर, उषा मंगेशकर, पंडित हृदयनाथ मंगेशकर आणि इतरांच्या आवाजात हे आपण गीत ऐकलं.

श्रोते हो, आशा भोसले यांच्या आवाजात गोंधळात गोंधळ या चित्रपटातलं गीत आपण ऐकलं. जगदीश खेबुडकर यांचं हे गीत आणि संगीत दिलं होतं विश्वनाथ मोरे यांनी. आणि याबरोबरच आजचा मराठी गीतांचा हा कार्यक्रम इथे समाप्त होतोय.

Dale,

तीन काळजां रिता रोस हांच्या आवाजान हे गीत तुम्ही ऐकले. ऐकपनो तुम्ही ऐकतात आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलावेल्यान कातारांची ही कार्यावळ.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादेव चंदलावाल्यांना आम्ही उलयता. सकाळची 10:30 आणि 35 सेकंद जातात. ऐकूया हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ. या कार्यावळीत तुमका सगळ्यांक योकार आणि नमस्कार. आज ऐकूया संगीताचार्य सत्यकिंकर बंदोपाध्याय यांच्या गायनान राग सिंदुरा, सरला भिडे हांच्या गायनान ठुमरी आणि संजीव अभ्यंकर हांच्या गायनान भजन. तर कार्यावळीक सुरुवात करताना पहिल्या सुवातेक संगीताचार्य सत्यकिंकर बंदोपाध्याय हांच्या गायनान ऐकूया राग सिंदुरा.

ऐकून शास्त्रीय संगीताची करावटी मी ऐकतात. हातून संगीताचार्य सत्यकिंकर बंदोपाध्याय यांच्या गायनात राग सिंधुरा तुम्ही ऐकलो. आणि ही कार्यावळ पुढे वर्तना आता ऐकूया सरला भिडे यांच्या गायनात ठुमरी.

ऐकुप्यानो, हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताच्या कार्यावळीन निकतेच तुम्ही ऐकले संजीव अभ्यंकर हांच्या गायनान भजन. या वांगडाच हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची ही कार्यावळ इतल्यान सोपता. बरोबर 11 वरांचेर आमी सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान हिंदीतल्यान खबरो.

0: आपले वर्चस्व गाजयतल्या अस्तुऱ्यांखातीर खासा कार्यावळ अस्तुरी, अस्तुऱ्यांच्या कला गुणांक वाव दिवपी कार्यावळ अस्तुरी। अस्तुरी घेऊन येता आकाशवाणी पणजी बुधवार ते आयतार 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलाचेर अस्तुरी।
1: दोनशे 33.1 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता। आयकुप्यांनो, 11:05 जाल्ली आसा। आयकुया गा तारहे मेरा दिल।

गाता रहे मेरा दिल यह कार्यावळी निघते तुम्हें ऐकले जब वी मेट या फिल्मातले गीत उस्ताद राशिद खान हांच्या आवाजान संदेश हांचे संगीत आणि इरशाद कामिल हांची रचना.

तेरी बातों में ऐसा उलझा जिया फिल्मातले गीत निकतेस तुम्ही ऐकले रोमी आणि तनिष्क बाकजी हांच्या आवाजान. तनिष्क बाकजी हांचे संगीत आणि नीरज राजावत हांची रचना.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार तुम्ही ऐकता गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ. ही कार्यावळ मुखार भरताना आता ऐकूया सरगम या फिल्मातले गीत लता मंगेशकर आणि मोहम्मद रफी हांच्या आवाजान, लक्ष्मीकांत प्यारेलाल हांचे संगीत आणि आनंद बक्षी हांची रचना.

कपूर अँड सन्स या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकलंय अरमान मालिक आणि अमाल मालिक ह्यांच्या आवाजान. अमाल मालिक ह्यांचे संगीत आणि अभिरुची चंद ह्यांची रचना. गाता रहे मेरा दिल ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडले गीत सोनू के टिट्टू की स्वीटी या फिल्मातले अरिजित सिंग आणि रोचक कोहली ह्यांच्या आवाजान कुमार ह्यांची रचना आणि रोचक कोहली ह्यांचे संगीत.

निया गीता वांगडाच गाता रे मेरा दिल ही कार्यावळ इथल्यान सोपता. 11 वरां जावन 30 मिनटां जाली आसा. आमी सहक्षेपीत करता NCERT प्रायोजित केल्ली कार्यावळ उमंग.

0: और अब इसी के साथ हमारा आज का प्रसारण यहीं पर समाप्त होता है, तो अपने मित्र अजीत
1: और विमलेश को उमंग कार्यक्रम की तकनीकी टीम के साथ आज्ञा दीजिए।
0: नमस्कार।
2: उमंग उमंग उमंग उमंग
3: निकटीस तुम्ही ऐकली NCERT प्रायोजित केली कार्यावळ उमंग।
4: अरे अरे अरे गुळ्यांची स्ट्रीप बाहेर किद्याक उडयली?
5: अगं गुळ्यो सोपल्यो मुगो त्यो।
4: गुळ्यो सोपल्यो म्हणून ती स्ट्रीप बाहेर उडव? तुका खबर ना
5: किदें?
4: घरान ओल्या कोयराची आणि सुक्या कोयराची अश्यो दोन बालद्यो असात। किदें कळें सांग?
5: ओल्या कोयराची वेगळी बालदी आणि सुक्या कोयराची वेगळी बालदी अश्यो दोन बालद्यो।
4: चल तर सकल वच, उडयली सोपिल्ली वखद्यांची स्ट्रीप परत हाड आणि घरात आशिल्ल्या सुक्या कोयराच्या बालदेनूच उडय।
5: हा करता।
4: सुको आणि ओलो कोयर

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

आता ऐकूया FM रेनबोचो कार्यावळी 12 वरा जाऊन 10 मिनिटांचेर चित्ररंजन, 12 वरा जाऊन 30 मिनिटांचेर 2 वरा जाऊन 30 मिनिटांचेर तशेंच 3 वरा जाऊन 30 मिनिटांचेर कोंकणींतल्यान मुखेल खबरो स्टुडियोंतल्यान. 1 वराचेर हॅलो डॉक्टर, 2 वराचेर मराठी भक्ती गीते, 2 वरा जाऊन 32 मिनिटांचेर वेस्टर्न क्लासिकल म्युझीक स्पॉन्सर्ड प्रोग्राम स्पायस दनपारा 3 वराचेर, 3 वरा जाऊन 10 मिनिटांचेर द म्युझीक लाऊंज, 4 वराचेर हिंदीतल्यान खबरो, 4 वरा जाऊन 5 मिनिटांचेर रिक्वेस्ट प्रोग्राम डाऊन मेमरी लेन, 5 वरा जाऊन 10 मिनिटांचेर हिंदुस्थानी शास्त्रीय संगीताची कार्यावळ, 5 वरा जाऊन 35 मिनिटांचेर 6 वराचेर हिंदीतल्यान खबरो, 6 वरा जाऊन 5 मिनिटांचेर रेनबो सांज, 7 वरा जाऊन 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो DLC 5, 7 वरा 10 मिनिटांचेर आनी उपरांत Episode 5 महिला सशक्तीकरण हिंदीतल्यान गीता, 7 वरा जाऊन 45 मिनिटांचेर 7 वरा जाऊन 58 मिनिटांचेर कोंकणीतल्यान मुखेल खबरो, कातरांची कार्यावळ रातच्या 8 वरांचेर 8 वरा जाऊन 30 मिनिटांचेर सदाबहार, 9 वरांचेर News@9 9 वरा जाऊन 15 मिनिटांचेर वेस्टर्न म्युझीक फ्रायडे फिएस्ता, 10 वरांचेर हिंदीतल्यान खबरो आरजेस चॉईस, 10 वरा जाऊन 5 मिनिटांचेर 11 वरा जाऊन 5 मिनिटांचेर इंग्लिशीतल्यान खबरो.

0: उपद्रव. इकरावराजन 10 मिनटांचेर द लेट आवर्स ह्यो आशिल्ल्यो एफ एम रेनबोच्यो कार्यावळी.
1: तुमचे भलायकेच्यो सगळ्यो समस्या सुटाव्यो करपाक एफ एम रेनबो घेवन येता हॅलो डॉक्टर. गोंयातले नामनेचे तज्ञ दोतोर तुमकां दितले योग्य सल्ले दर शुक्रारा दनपारा 1 ते 2 वरां मजगती हॅलो डॉक्टर फकत 105.4 मेगाहर्ट्ज एफ एम रेनबोचेर हॅलो डॉक्टर.
0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आम्ही उलयता. 12 वरां जावन 5 मिनटां आणि 40 सेकंद जाली असा. ऐकूया अस्तुरी कार्यावळ खास बायलां खातीर.

असुरीय कार्यावळी सुरवेक ऐकूया शोभा गुरडू हांच्या आवाजान भक्तीगीत, माधव बोरकर हांची रचना आणि दत्ता हांचे संगीत.

गीत गझली या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकली चंदन दास यांच्या आवाजान ही गझल, एक महफिल या अल्बमातली. चंदन दास यांचे संगीत आणि साजेत आजेरी यांचे गीत.

आणि अनुराधा पौडवाल ह्यांच्या आवाजान ही गझल लाल दुपट्टा मलमलका या फिल्मा खातीर, आनंद मिलिंद हांचे संगीत आणि मजरूह सुलतानपुरी हांची रचना. ऐकूया फुडली गझल गुलशन कुमार हांच्या आवाजान.

गीत गझल ह्या कार्यावळी नुकतीच तुम्ही ऐकली भूपिंदर सिंग आणि मिताली सिंग ह्यांच्या आवाजान ही गझल. ही कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडली गझल अनुराधा पौडवाल ह्यांच्या आवाजान.

0: या गझली वांगडात गीत गझल हे कार्यावळ इथल्यान सोपता.
1: नितळसाण महत्वाची, स्वतःच्या कुडीची, मनाची, घराची आणि सरभोवतणची स्वच्छता राखात आणि पर्यायान भलायकी.
0: 12 वरां जावन 59 मिनटां जाल्ली आसा. आस्तुरी कार्यावळ इथल्यान सोपता.

रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रातल्यान 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांचो उलो. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासीक पतधोरण जाहीर करतली. जपानात जावपी 18 वर्सां पिराये सकयल्ल्या आशिया चषक हॉकी सर्तीच्या उपांत फेरयेंत भारत पाकिस्ताना आड खेळटलो. गोंयांत मडगांवांत जावपी बायलांच्या SAFF फुटबॉल सर्तींत निमण्या फेरयेंत भारत बांगलादेश पंगडा आड खेळटलो. संवसारीक पर्यावरण दिसाच्या फाटभुयेर आयज ग्रीन गोवा क्लीन गोवा ही झाडां रोवपाची मोहीम पेडणे मोपा हांगासर झाडां रोवन चालीक लायली. सैमान नटिल्ल्या गोंयांक पाचवे चार आनी नितळ दवरपाची जबाबदारी ही फकत सरकाराचीच न्हय जाल्यार जण एक गोंयकाराची अशें मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी म्हणला. आकाशवाणी पणजे केंद्रावरवी मॅकनीज पॅलसाच्या सभाघरांत आयज सांजे 4:30 वरांचेर सूरसंगम ही संगीत आनी पारंपरीक नृत्याची कार्यावळ आयोजित केल्या. या कार्यावळीन हिंदुस्थानी शास्त्रीय गायक डॉ प्रवीण गांवकर आपली कला सादर करतले. माशेलातल्या छत्रपती कला आनी सांस्कृतीक मंडळावरवी फुगडी सादर जातली. राय साश्टी हांगच्या एड्रियन सिक्वेरा हांची कातारांची कार्यावळ जातली. रसिकांनी कार्यावळीचो आनंद घेवचो अशें आकाशवाणीन कळीत केला. ह्यो आशिल्ल्यो कांय मुखेल खबरो.

कानळा ओवळा या कार्यावळी निघतेच तुम्ही ऐकले हेमा सरदेसाय यांच्या ताळ्यान हे कातार. ही कार्यावळ मुखार व्हरताना ऐकूया फुडले कातार लॉर्ना हांच्या ताळ्यान.

0: अभय धुमाळ राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंश करुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी सांगितलं. रिझर्व्ह बँकेचा द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर ते मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. ऐकूया सविस्तर वृत्त आमच्या प्रतिनिधीकडून.
1: रिझर्व्ह बँकेनं व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे, कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी आज वर्तवली. ग्राहक किंमत निर्देशांकांवर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलं आहे. यापूर्वी हा दर 4.6% असेल असा रिझर्व्ह बँकेचा अंदाज होता. इंधनाच्या वाढलेल्या किमती, इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. पश्चिम आशियातल्या संघर्षाचा फटका केवळ भारतालाच नव्हे जगातल्या इतर अनेक देशांना बसला आहे. त्या मानाने भारताची अर्थव्यवस्था भक्कम पायावर उभारली असल्याने या संकटाला समर्थपणे तोंड देत आहे असं ते म्हणाले. सध्या इंधनाचे वाढते दर ही चिंतेची बाब आहे, मात्र लवकरच परिस्थिती निवळेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
2: ये जो एक ग्लोबल शॉक है उसमें भारत अकेला नहीं है, सभी देश जो है इससे इम्पैक्टेड है. जहां तक भारत की स्थिति है, हम तुलनात्मक दृष्टि से हम लोग न केवल अन्य देशों से तुलना की जाए बल्कि पूर्व के इस प्रकार के जो शॉक्स हमारे सामने आए हैं दोनों दृष्टि से हम लोग आज काफी बेहतर स्थिति में हैं. ऑयल के प्राइसेस बढ़े हैं तो वो सब जगह पे बढ़ रहे हैं, लेकिन यही उम्मीद कर सकते हैं कि ये ज्यादा लंबे समय तक नहीं रहे. काफी अनिश्चितता है तो उसके बाद में हमारे को मालूम चलेगा, लेकिन जो हमारी अर्थव्यवस्था की स्थिति है वो काफी सुदृढ़ है, हमारे बैंक सक्षम है, कुल मिलाकर के हम काफी बहुत अच्छी स्थिति में.
1: देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं. अधिकाधिक परकीय भांडवल भारतात आकर्षित करण्यासाठी काही उपायांची घोषणा रिझर्व्ह बँकेनं आज केली. त्यानुसार सरकारी कर्ज रोखे आता अधिक कालावधीसाठी जारी केले जाणार आहेत. याशिवाय परदेशात राहणाऱ्या भारतीय वंशाच्या नागरिकांना भारतीय शेअर बाजारात अधिक प्रमाणात गुंतवणूक करण्याची मुभा रिझर्व्ह बँकेनं दिली आहे.
0: प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्याने जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी त्यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमात वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या पॅकेजचं राष्ट्रार्पण करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक, लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. या दौऱ्यामध्ये प्रधानमंत्री मोदी सुरतमध्ये रस्ते, ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्राशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक किमतीच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण करतील. संध्याकाळी ते दमणला भेट देणार आहेत. तिथे आरोग्यसेवा आणि विमान वाहतूक क्षेत्रातील महत्वाच्या सुविधांसह सुमारे 2,970 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी ते करणार आहेत. तसंच नमो विमानतळाच्या नवीन टर्मिनल इमारतीचं आणि आधुनिक रुग्णालयाचं मोदी उद्घाटन करणार आहेत. आयकॉनिक ब्रिज, दमण कन्व्हेन्शन

सेंटर आणि निफ्ट कॅम्पस यासारख्या अनेक महत्वाच्या पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांची पायाभरणीही प्रधानमंत्री मोदी करणार आहेत. तसंच लक्षद्वीपसाठी 885 कोटी रुपये किमतीच्या बंदर प्रकल्पांचीही पायाभरणी ते करणार आहेत. नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं येत्या 23 तारखेला होणाऱ्या दुसऱ्या नागरी सन्मान सोहळ्यात 65 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पद्म पुरस्कार प्रदान करतील. गेल्या महिन्यात झालेल्या पहिल्या नागरी सन्मान सोहळ्यात 66 मान्यवरांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले होते. यंदा 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांसह एकूण 131 पद्म पुरस्कार प्रदान करायला राष्ट्रपतींनी मंजुरी दिली होती. हे पुरस्कार दरवर्षी प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं जाहीर केले जातात. कला, समाजकार्य, सार्वजनिक व्यवहार, विज्ञान आणि अभियांत्रिकी, व्यापार आणि उद्योग, वैद्यकशास्त्र, साहित्य आणि शिक्षण, क्रीडा आणि नागरी सेवा यासारख्या विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांना हे पुरस्कार दिले जातात. सीबीएसईच्या निकालानंतरच्या तक्रार निवारण प्रक्रियेच्या माध्यमातून इयत्ता 12वीच्या 70,000 जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. यात गुणपडताळणीसाठी 7,314 अर्ज तर पुनर्मूल्यांकनासाठी 63,000 जास्त अर्जांचा समावेश आहे. 13 मे रोजी इयत्ता 12वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर काही विद्यार्थ्यांनी मिळालेल्या गुणांबाबत असमाधानी असल्याची प्रतिक्रिया दिली होती. तसंच ऑनस्क्रीन मार्किंग प्रणालीअंतर्गत मूल्यांकनाच्या अचूकतेविषयीही प्रश्न उपस्थित केला होता. उत्तरपत्रिकांच्या स्कॅन केलेल्या प्रतींमध्ये आढळलेल्या त्रुटींच्या पडताळणीसाठी आणि उत्तरांच्या पुनर्मूल्यांकनासाठी सीबीएसईने ऑनलाईन पोर्टल सुरू केलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. आज जागतिक पर्यावरण दिन. निसर्गाचं महत्व समजून घेणं आणि वाढत्या प्रदूषणाबद्दल जागरूकता निर्माण करणं या उद्देशाने दरवर्षी 5 जूनला जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात येतो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना पर्यावरण दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. हा दिवस पर्यावरण संरक्षण आणि शाश्वत विकासाला चालना देण्याच्या वचनबद्धतेचं प्रतीक आहे असं मोदी यांनी समाजमाध्यमावर म्हटलं आहे. गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान, लोकसभा सभापती ओम बिर्ला यांनी पर्यावरण दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. आजच्या पर्यावरण दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. मुंबईमध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडून बोरिवलीतल्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात पेडल फॉर प्लॅनेट ग्रँड सायक्लोथॉन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या एक पेड मा के नाम या संकल्पनेअंतर्गत यावेळी वृक्षारोपण करण्यात आलं. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीनं उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक क्रमवारीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरोन ताई आणि कांग खाई झिंग यांनी काल त्यांना चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. इराणबरोबर वाटाघाटी सुरू असल्या तरीही कोणत्याही परिस्थितीत तेहरानला अण्वस्त्र निर्मितीपासून कायमस्वरूपी रोखण्याचं आपलं उद्दिष्ट असल्याचा पुनरुच्चार अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. भविष्यात कोणत्याही करारानुसार इराणला अण्वस्त्र मिळवण्याची परवानगी कधीही दिली जाणार नाही असंही ते म्हणाले. ओमानने मस्कत जवळच्या आपल्या एका महत्वाच्या तेल निर्यात केंद्रावर झालेल्या हल्ल्यानंतर कच्च्या तेलाची निर्यात थांबवली आहे. मीना अल फहल या निर्यातीसाठीच्या मुख्य केंद्राजवळ हा स्फोट झाला होता. ठळक बातम्या पुन्हा एकदा. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं रिझर्व्ह बँकेच्या गव्हर्नरांचं प्रतिपादन. रेपो दरात बदल नाही, आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज गुजरात दौऱ्यावर. महाराष्ट्र आणि गुजरातला जोडणाऱ्या महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचा करणार लोकार्पण आणि पायाभरणी. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. आणि इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष दुहेरीत भारताचे हरिहरन अंशकरुणन आणि एम आर अर्जुन या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

0: 233 मीटर म्हळ्यार 1287 किलोहर्ट्स आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादई चॅनला वेल्यान आमी उलयता. 1:40:37 जाल्ली आसा. आयकुया फुडल्या कार्यावळींची रुपरेषा. ही रुपरेषा सांगून जाले उपरांत आस्वाद घेयात सदाफुली कार्यावळीचो. दनपारा 2 वरांचेर मी डे न्यूज इन इंग्लीश. 2:15 दोपहर समाचार. 2:30 चित्र संगीत. हिंदीतल्यान खबरो 3 वरांचेर. 3:05 इंग्लिशीतल्यान खबरो आनी 3:10 कोंकणीतल्यान मुखेल खबरो आमच्या स्टुडिओतल्यान.
1: एक जमाने से कहानी है सुना रही आकाशवाणी. फिर आया एंटरटेनमेंट का रेवोल्यूशन. जब कोने कोने पहुंचा दूरदर्शन. कहानी नहीं बदली स्टाइल गया है बदल. जो कहानियां हम सुनते आए देखते आए अब वही वैसी ही कहानी सुनाएगा डिजिटल.
2: डाउनलोड वेव्स ओटीटी ऐप नाउ एंड वॉच फॉर फ्री.
3: आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा. तुमचे आवडीच्यो कार्यावळी आता ऐकात. लाईक करात, सबस्क्राईब करात आणि शेअर करात. आकाशवाणी पणजीचो यूट्यूब चॅनल FM रेनबो गोवा.

शोभा गुरडू हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले आणि विजयाबाई सरमलकर हांची रचना. सदाफुली कार्यावळ मुखार व्हरताना आता ऐकूया फुडले गीत. रवींद्र बिजूर हांच्या आवाजान, यशवंत देव हांचे संगीत आणि माधव बोरकर हांची रचना.

0: स्वप्नील बांदोडकर हांच्या आवाजान हे गीत निकतेच तुम्ही ऐकले. अशोक पत्की हांचे संगीत आणि या गीता वांगडाच सदाफुली कार्यावळ इतल्यान सोपता.
1: सप्तसूर आकाशवाणीच्या संग्रहालयातल्यान घेतिल्ली कार्यावळ सप्तसूर. शास्त्रीय संगीताची सोप्या पद्धतीन वळख करून दिवपी कार्यावळ सप्तसूर. संशोधन, लेखन आणि निवेदन पंडित योगराज नाईक. सप्तसूर दर आयतारा सकाळी 7:30 आकाशवाणी पणजी केंद्रात.

यशस्विनी, कर्तृत्वान अस्तुऱ्यांचे यशस्वी कार्य ऐकात यशस्विनी दर आयतारा दनपारा 12:05 आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनलार यशस्वी।

0: महिलांचे प्रश्न आणि महिलांसाठी भाषण, यशस्विनींच्या मुलाखती आणि गीतांचा नजराणा घरकुल या कार्यक्रमात सोमवारी आणि मंगळवारी दुपारी 12:05 फक्त महादई वाहिनीवर घरकुल.
1: आकाशवाणी पणजी केंद्राच्या महादई चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 2 वरांचेर आम्ही सहक्षेपीत करता दिल्ली केंद्रावेल्यान मिड डे न्यूज इन इंग्लिश आणि 2:15 दोपहर समाचार.
2: गुड आफ्टरनून, दिस इज आकाशवाणी अँड आय एम वल्सा विलियम्स विथ द मिड डे न्यूज.

जिनियस या फिल्मातले गीत निकतेच तुम्ही ऐकले अरिजित सिंग हांच्या आवाजान, हिमेश रेशमिया हांचे संगीत आणि कुमार हांची रचना. चित्रसंगीत कार्यावळ पुढे वर्ताना आता ऐकूया रावण या फिल्मातले गीत शफकत अमानत अली आणि विशाल शेखर हांच्या आवाजान, विशाल शेखर हांचे संगीत आणि कुमार हांची रचना.

राबता या फिल्मातले गीत निघतेच तुम्ही ऐकले अरिजित सिंग आणि निकिता गांधी ह्यांच्या आवाजान, प्रीतम हांचे संगीत आणि इर्शाद कामिल आणि अमिताभ भट्टाचार्य ह्यांची ही रचना. चित्रसंगीत या कार्यावळीन आता ऐकूया फुडले गीत. राजेश रोशन हांचे संगीत काइट्स या फिल्मा खातीर, के हांचो आवाज आणि नझीर फराज हांची ही रचना.

नमस्कार, हांव प्राप्ती गांवकर. ह्यो आसात कांय मुखेल खबरो. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आयज गुजरात आनी दमनाक भेट दितले. रस्तो, वीज आनी उद्देगीक क्षेत्रातल्यान 21,800 कोटी रुपया परस चड मोलाच्या जायत्या उदरगत प्रकल्पांचे प्रधानमंत्री लोकार्पण करतले. संवसारीक योगासन चॅम्पियनशिपांत वांटो घेवपी खेळगड्यांक आयुष मंत्रालयाच्या योग 365 ह्या मोहिमेचे राजदूत जावपाचो उलो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी मारला. नागालँडान तंबाखू आनी निकोटीन आशिल्ल्या खाद्यपदार्थांचेर 1 वर्सा खातीर बंदी घाल्या. भारतीय रिझर्व्ह बँक आयज आपले द्विमासीक पतधोरण जाहीर करतली. केंद्रीय मंत्री डॉ जितेंद्र सिंह आयज जम्मू हांगासर प्रादेशिक हवामान केंद्राचे उक्तावण करतले. संवसारीक पर्यावरण दिसाच्या फाटभुयेर आयज ग्रीन गोवा क्लीन गोवा ही झाडां रोवपाची मोहीम पेडणे मोपा हांगासर झाडां रोवन चालीक लायली. एक पेड मा के नाम ह्या मोहिमेत गोंयकारांनी गोंय सरकारान चालीक लायिल्ल्या ह्या 90 दिसा झाडां लावपाच्या मोहिमेत वांटो घेवचो अशें आवाहन ह्या वेळार मुखेलमंत्री प्रमोद सावंत हांणी केला. पंचतारांकीत हॉटेलां तशेंच रस्त्या कुशीकच्या गाड्यांनी जिन्नस तयार केल्ले वापरलेले तेल विकत घेवन सरकारान तातूंतल्यान बायोडिझल तयार करपाचे थारायला. मुयेंझेर भारत कंपनीकडे गोंय सरकारान कबलात केल्ल्याचे मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हणला. गोंयांत कोयर वेवस्थापन तंत्रज्ञ अभ्यासक्रम सुरू जातलो. आयटीआय तशेंच कौशल्य विकास महामंडळाच्या मजतीन अभ्यासक्रम चालीक लायतले.

233 मीटर म्हणजे 1287 किलो हर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधय चॅनलावेल्यान आम्ही उलयता. 5:30 जाल्ली आसात. आयच्या आमच्या सांजवेळच्या सभेक आता आम्ही सुरुवात करता. सभेच्या आरंभाक आयकुया इंग्लिशीतली युववाणी कांय खिणात. तुमच्या सांगतान घेऊन येता गॉडफ्री.

233 म्हळ्यार 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या म्हादय चॅनला वेल्यान आमी उलयता. 6:05:30 जाल्ले आसात. जाणून घेवया आमच्यो ह्या मुखावेल्यो कार्यावळी, तशेंच फाल्यां भितर चल्या कार्यावळींची रुपरेषा. कार्यावळींची रुपरेषा सांगून जाल्या उपरांत आतां 6:15 शब्दोली कोंकणी सुगम संगीत. 6:30 कोंकणीतल्यान राष्ट्रीय खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. सवर 35 कातारांची कार्यावळ 7:00 सांजा. ह्या कार्यावळीत आज आयकात मुंशी प्रेमचंद डॉ शुभदा जोशी हांचे उलोवप तुमकां आयकुपाक मेळटले. 7:20 प्रादेशीक खबरो. साडेसाताक चावडेर कार्यावळीत आज आयकात गोरवांक जावपी लंपी कातीचो रोग. डॉ संजय कुमार उदरवर हांचे उलोवप आसतले. 8:05 मराठीतल्यान खबरो. 8:15 गीत गजल. आठ 45 समाचार संध्या. 9:00 9:15 स्पॉटलाईट. 9:30 करंट अफेअर्स. रातच्या बरोबर 10:00 आयकुपाक रावात तुमच्या मागण्या गीतांची कार्यावळ मनपसंत गीते. 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आयची ही निमणी सभा सोपतली.

8:50 चित्रसंगीत, 9:30 मराठी गीतां आसतली, 10:05 कांतारांची कार्यावळ. ~10:30 हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतात आयकुपाक रावत सदाशिव हैहोळे यांच्या गायनात राग विभास, तसेच संदीप देशमुख यांच्या गायनात राग देसी तुम्ही ऐकतलाय. 11:00 हिंदीतल्यान खबरो दिल्ली केंद्रावेल्यान 11:05 कांतार हे मेरा दिल.

सांजवेळच्या सभेबरोबर 5:30 सभेच्या आरंभाक मराठीतल्या युववाणी फाला ऐकत आजचा युवक विनय मडगांवकर आणि रामचंद्र तुलपुले यांच्या मजगतीतला संवाद तुमका ऐकूपाक मेळटलो. सवरांचे दिल्ली केंद्रावल्यान हिंदीतल्यान खबरो तुम्ही ऐकतले. 7 भावगीत, 7:20 प्रादेशिक खबरो असतल्यो. 7:30 चावडेर कार्यावळी फाला ऐकत कारेश्वर घुमट आरती मंडळ बिचोली आणि सादर केले घुमट आरती तुमका ऐकूपाक मेळटल्यो.

8:15 हिंदी फिल्म गीत 8:45 समाचार संध्या 9:00 न्यूज हेडलाइन 9:15 स्पॉटलाइट 9:30 करंट अफेयर्स आणि रातच्या 10:00 ऐकपाक रवत संगीताची राष्ट्रीय कार्यावळ जी आम्ही दिल्ली केंद्रावल्यान सहक्षेपित करतले. रातच्या बरोबर 11:00 हिंदीतल्यान उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो आसतल्यो. 11:10 आमची निमणी सभा सोपतली. तर ऐकुबेनो ही आशिल्ली फाल्यां वितरवचेल्या कार्यावळींची रुपरेषा.

0: महात्मा गांधीजींनी म्हणिले,
1: स्वच्छता हीच खरी देवाची पूजा।
0: या महामानवाची 150वी जयंती मनयताना ताणीच दाखवल्या वाटेवेल्यान चलपाचो संकल्प करूया।
1: स्वच्छता ही सेवा।

0: पुराय जगान आपणायला योग।
1: योग जो दिता शारीरिक आणि आत्मिक शांती।
0: योग पुराय जगाक भारताची देणगी।

0: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनलावेळेला मी उलयता. सवर जाऊन 30 मिनिटं जातात. ऐकूया कोकणीतल्या राष्ट्रीय खबरो.
1: नमस्कार. आकाशवाणी पणजीच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी प्राप्ती गावकर तुमका राष्ट्रीय खबरो दिता. भारताच्या डिजिटल मुळाव्या साधन सुविधा प्रवासाक उल्लेखनीय गती मेळ्या अशें प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. एअर ट्रंक हांणी भारतांत सुमार 3 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक करपाची आनी 5 गिगावॅट क्षमताय आशिल्ले डेटा सेंटर स्थापन करपाची येवजण जाहीर केल्या. देशातल्या डिजिटल मुळाव्या साधन सुविधा पर्यावरण प्रणालीत ही एक व्हड प्रस्तावित गुंतवणूक आसा अशें तांणी नदरेक हाडलें. केंद्रीय पर्यावरण रान आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव हांणी दिल्लीच्यो मुखेलमंत्री रेखा गुप्ता हांच्या वांगडा आयज संवसारीक पर्यावरण दिसा निमतान नवी दिल्लींत 18 नमो ऑक्सिजन पार्कांचे उक्तावण केले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला पर्यावरणीय कृतींत भारत संवसारीक फुडारी म्हूण उदेला अशें तांणी ह्या वेळार म्हणले. ह्या निमतान एक पेड मा के नाम ह्या देशभरातल्या मोहिमेक लागून तांणी पर्यावरणीय कार्यावळींची वळेर सुरू केली. भारतीय रिझर्व्ह बँकेन चालू अर्थिक वर्सा सलग दुसरे खेपे व्याजदरात बदल करूक ना. चालू अर्थिक वर्सा खातीर दुसरे द्विमासिक चलन धोरण जाहीर करतना धोरण समितीन एकमतान अल्पकाळ रिणाचो दर रेपो दर 5.25% दवरपाचो आनी तटस्थ भूमिका आपणावपाचो निर्णय घेतला अशें आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा हांणी आज सांगले.
2: आफ्टर अ डिटेल्ड असेसमेंट ऑफ द इवॉल्विंग मॅक्रो इकॉनॉमिक अँड फायनान्शियल डेव्हलपमेंट अँड द आउटलुक द एमपीसी वोटेड युनॅनिमसली टू कीप द पॉलिसी रेपो रेट अंडर द लॅप अनचेंज्ड ॲट 5.25%.
1: पॉलिमर आधारित चलन नोटी संबंधी प्रस्ताव आरबीआयच्या विचाराखाला आसा आणि सध्या हो प्रस्ताव मुळाव्या पावंड्यार आसा असे संजय मल्होत्रा हांणी म्हणला. त्रिपुरातल्या भारत बांगलादेश आंतरराष्ट्रीय शिमेचेर लंकामुरा शिमेच्या चौकटीचेर रक्षक मेळाव्याक मार्गदर्शन करतना अमित शहा हांणी राष्ट्राची सुरक्षितताय आणि राखण करपाचेर भर दिलो. घुवळी वखदांचो वेव्हार, मनीस तस्करी, गोरवांची तस्करी हेर धोके पुरायपणान ना करपाची गरज आसा असं तांणी म्हणला. तरणाट्यांक घुवळी वखदांच्या व्यसनातल्यान पयस दवरप आनी बनावट चलनावरवी देशाचे अर्थव्यवस्थेक हानी करपी सगळे यत्न आडावप हे तितलेच महत्वाचे आसा असे तांणी सांगले. हब अँड स्पोक मॉडेल वापरून निर्यात आणि प्रमोशन काउन्सिल फॉर हँडीक्राफ्ट नेटवर्कावरवी अमेरिकेतल्या बाजारपेठेकडेन सुमार 100 कारागिरांचो संबंध पयलीच आसा असे केंद्रीय कापड मंत्री गिरीराज सिंग हांणी सांगले. आयज नवी दिल्लीत संवसारीक पर्यावरण दिसा निमतान रोप रोयल्या उपरांत ते पत्रकारांकडेन उलयताले. कारागिरांक तांची उत्पादनां थेट गिरायकांक विकपाक मेळोवन दिवन तांकां आदार दिवपा खातीर सरकारान दिल्लीच्या वसंत कुंजातय समर्पीत बाजारपेठ दिल्या. हो उपक्रम तळाव्यान तयार केल्ल्या हस्तकलेचो प्रसार करता आणि जागतिक बाजारात भारताची उपस्थिती वाढोवपा वांगडाच वोकल फॉर लोकल हो विचार घटमूट करता असं मंत्री गिरीराज सिंग हांणी म्हणला.
3: जो बसंत कुंज में अवस्थित ये मार्केट है, सरकार ने मुझे ये जमीन दी है आर्टिजन के

0: बढ़ावा के लिए तो हम इसमें आर्टिजन को अभी स्टॉल लगा रहे हैं,
1: लोकल फॉर भोकरी है और दूसरा एकदम पर्यावरण अनुकूल।
2: कारागिरांची उत्पादना दाखोवपी प्रदर्शनाक भेट दिवन भारताच्या गिरेस्त हस्तकला दायजाचो प्रसार करपा खातीर तांची कारागिरी आणि योगदानाची तोखणाय गिरिराज सिंग हांणी केली। खेळ 9व्या फेरयेत संवसारीक विजेतो गुकेश डोमराजूक हरावन भारताचो प्रज्ञानंद रमेश बाबू नॉर्वे बुद्धिबळ 2024 किताबा खातीर सर्तींत तिगून उरलो। हवामान भारतीय हवामान खात्यान दिल्ली हरियाणा चंदीगढ पंजाब जम्मू काश्मीर लद्दाख मध्य प्रदेश ओडिशा राजस्थान आणि उत्तर प्रदेशात पावसा खातीर ऑरेंज अलर्ट जारी करून फुडल्या 2 दिसांनी वादळी वारे आणि जोगला सहित पावस पडपाचो अदमास उक्तायला। इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो। आमच्यो फुडल्या राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले फाल्यां सकाळी 8:40 नमस्कार।
3: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेळेला उलयता 6:35 जाल्ले आसात। आयकूया कातारांची खबर।

गाडीवाला जेरोमी डिसोजा आणि सांगा त्यांच्या आवाजातलं हे सुंदर अशे कथा आम्ही ऐकलं. ह्या उपरांत पी पी श्रीनिवास आणि जानकी यांचा आवाज.

0: तुमची सान जानिकय मोगाची करपा खातीर एफएम रेनबो घेवन येता तुमचे खातीर हॅलो गोंयकारा 1 फेब्रुवारी 2026 सावन सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. तुमच्या लागींच्यांक घरच्यांक मेसेज करात. आमचो नंबर असा 8380071054. नातर फोन करून तुमच्यांनी तुमची मेसेज पावो येता. आमचो नंबर 2421285 आनीक 2224457. हॅलो गोंयकारा. दर आयतारा एफएम रेनबोंत सांजवेळा 8 वरांचेर कातारांची ही कार्यावळ खास तुमचे मागणेची. हॅलो गोंयकारा.
1: हॅलो

0: एच ब्रिटोन हांणी गायिल्ल्या ह्या कातारासंगाताकच आजची आमची कातारांची ही कार्यावळ हांगा सोंपता.
1: तिन्ही सांजेला जशी दिवे लागण तशी कार्यक्रमातही वेगवेगळ्या विषयांचा समावेश, कला साहित्य संस्कृतीचा उद्घोष. संध्याकाळी 7 वाजता तिन्ही सांजा महादई चॅनलवर. तिन्ही सांजा.

श्रोते हो नमस्कार. तिन्ही सांजा कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. श्रोते हो, तिन्ही सांजा झाले आहेत. घराघरात दिवे लावण्याची वेळ झाली आहे. या क्षणी मनात आपसुकच प्रार्थनेचे सूर उमटतात. शुभं करोति कल्याणं, आरोग्यं धनसंपदा.

0: श्रोत्यो, तिन्ही सांजा कार्यक्रमात आता ऐकूया मुंशी प्रेमचंद डॉक्टर शुभदा जोशी यांचं भाषण.
1: प्रेमचंद हे केवळ हिंदी साहित्यातीलच नाही तर भारतीय साहित्यातील ललांभूत ठरलेलं नाव. 31 जुलै 1880 बनारस जवळ लम्ही गावी जन्मलेल्या प्रेमचंदांनी आधुनिक गद्य हिंदी लेखनाला 20व्या शतकाच्या प्रारंभ काळातच जाणीवपूर्वक नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला. प्रेमचंदांची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी जरी ओढगस्तीची नव्हती तरी संपन्न म्हणता येईल अशीही नव्हती. अल्पवयात मातृहीन बनलेल्या व सावत्र आईशी ममत्वाचे नाते न जुळलेल्या प्रेमचंदांचं शिक्षण

साहित्यातील ललांभूत ठरलेलं नाव. 31 जुलै 1880 बनारसजवळ लम्ही गावी जन्मलेल्या प्रेमचंदांनी आधुनिक गद्य हिंदी लेखनाला 20व्या शतकाच्या प्रारंभ काळातच जाणीवपूर्वक नवीन वळण देण्याचा प्रयत्न केला. प्रेमचंदांची कौटुंबिक आर्थिक पार्श्वभूमी जरी ओढगस्तीची नव्हती तरी संपन्न म्हणता येईल अशीही नव्हती. अल्पवयात मातृहीन बनलेल्या व सावत्र आईशी ममत्वाचे नाते न जुळलेल्या प्रेमचंदांचं शिक्षण फारसीतून झालं. कुटुंबात मन न रमलेल्या या बालकाने मग शाळेतल्या ग्रंथालयात रमण्याचं ठरवलं. इंग्रजी, उर्दू, हिंदी, फारसी या भाषातील असंख्य पुस्तके वाचून आपलं लेखकीय व्यक्तिमत्व घडवलं. त्याचबरोबर सभोवतालच्या परिस्थितीचा, समाज जीवनाचा, राजकीय स्थित्यंतरांचा अभ्यास निरीक्षण अतिशय संवेदनशीलपणे चालू ठेवलं. गरीब, श्रमजीवी, परंपरानिष्ठ अशा आपल्या समाजासमोर नव्या युगात कोणती आव्हानं उभी ठाकणार आहेत व या आव्हानांना सामोरं जाणाऱ्या आपल्या समाजाची वैगुण्य कोणती तसेच शक्तिस्थानं कोणती हे जाणून घेऊन त्यांचं लेखन झालं. म्हणूनच या लेखनात ओढाळ स्वप्नाळूपणा नाही, अतिशयोक्त असा परिकथात्मक परिसर नाही किंवा अवास्तव शौर्य व वीरतादर्शक चरित्रचित्रणही नाही. याच कारणास्तव प्रेमचंदांना सरळ सुबोध भाषेत लिहिणाऱ्या प्रारंभिक वास्तववादी लेखकाचा सन्मान लाभतो. प्रेमचंदांनी आपल्या साहित्य जीवनात जवळजवळ 300 कथा लिहिल्या, जवळजवळ 14 लहान मोठ्या कादंबऱ्याही लिहिल्या, अतिशय प्रांजळ विचारप्रवर्तक असं वर्तमानपत्रातील लेखनही केलं, साप्ताहिकं मासिकं यातूनही स्वतःला अभिव्यक्त केलं. अर्थात हे सर्व लेखन आपल्या जाणीवांना अभिव्यक्त करण्याच्या कळकळीतूनच लिहिलं गेलं होतं हे जाणवतं. सुरुवातीला स्वाभाविकपणेच त्यांचं लेखन उर्दूतून नवाब राय या नावाने लिहिलं गेलं. सोजे वतन या त्यांच्या कथासंग्रहातून त्यांनी जे देशप्रेम व्यक्त केलं त्यामुळे तो कथासंग्रह इंग्रजांकडून जप्त करण्यात आला. यानंतरही आपल्या गुलामगिरीविरोधी भूमिकेत बदल न करता ते लेखन करतच राहिले, पण यानंतर त्यांनी प्रेमचंद या नावाने लेखन प्रकाशित केलं. साऊत ही त्यांची पहिली हिंदीतली कथा असावी असा बऱ्याच विद्वानांचा विश्वास आहे. पंचपरमेश्वर, ईदगाह, बूढी काकी, पूस की रात, नमक का दारोगा, बडे घर की बेटी, कफन अशा एकाहून एक सरळ अशा शेकडो कथा लिहिताना प्रेमचंदांनी खरोखरच सभोवतालचं समाज जीवन आरशाप्रमाणे शब्दातून प्रतिबिंबित केलं. मुसलमानांमधली गरिबी, हिंदूंमधली गरिबी असा काही वेगळा प्रकार नसतो. गरिबीतलं कारुण्य, अभावग्रस्ततेचा अनुभव विभिन्न जातीधर्मातील लोकांसाठी सर्वकडे सारखाच असतो हे त्यांनी आपल्या साहित्यातून दाखवून दिलं. आदर्श कौटुंबिक जीवनाचं हळुवारपणे सूचन करणाऱ्या त्यांच्या कथांप्रमाणेच शेतकरी मजूर यांच्या जीवनाचं विदारक, दयनीय असं चित्र रंगवणाऱ्या, अंतर्मुख करणाऱ्या कथा त्यांनी लिहिल्या. त्यांच्या कित्येक कथा कादंबऱ्यांमधून भारतीय कृषी जीवनाचं चित्र रेखाटलं गेलं आहे. सवा सेर गेहू, पूस की रात, गोदान अशा रचनांमधून ते भारतीय शेती आधारित समाजाला मजूर किंवा श्रमणाऱ्या छोट्या शेतकऱ्याच्या वेतन व्यवस्थेसंदर्भात विचार करायला लावतात. कित्येक कथांमधून धार्मिक रूढी संदर्भात पुनर्विचार करायला ते लावतात. आतापर्यंत ज्या समाजाला साहित्यातून दूर ठेवलं गेलं होतं तसंच ज्या समाज घटकाच्या दुःखाकडे केवळ सहानुभूती आणि दयाभावनेनी पाहिलं जायचं त्या समाजालाही त्यांनी आत्मनिरीक्षण व आपल्यावर ओढवलेल्या परिस्थितीचं तर्कनिष्ठ अवलोकन करायला शिकवलं. त्याचप्रमाणे रूढी परंपरामुळे समाजातल्या एका घटकाला सामाजिक न्यायापासून दूर लोटत आहोत याची बोच उच्च वर्ण व उच्च वर्गाच्या मनातही तयार केली. त्यांच्या लेखनाचं एकमेव लक्ष म्हणजे मानवतावादी दृष्टिकोनातून समाजाकडे बघणं. अतिशय संवेदनशीलपणे यथार्थ चित्रण करणं प्रेमचंद या लेखकाला शक्य झालं ते केवळ याचमुळे की या लेखकाला आपल्या भोवतीच्या समाजाबद्दल एक आंतरिक ओढ होती, ममता होती, आपल्या भोवतालच्या माणसांच्या दारुण स्थितीवर त्याची करुणार्द्र अशी दृष्टी होती, तेव्हाच हे चित्रण शक्य झालं. तत्कालीन कोणताही असा विषय नसावा की जो प्रेमचंदांच्या साहित्यात अस्पर्श राहिला. प्रेमचंदांच्या रचनांमधून केवळ वेगवेगळ्या वयाच्या परिस्थितीतल्या माणसांच्या दुःखांचे पोत जरी समजून घ्यायचे झाले तरी त्यात खूपच विविधता आहे हे आपल्याला जाणवतं. उदाहरणार्थ बूढी काकीमधली वृद्धा असो, गोदानमधली होरी धनिया ही दंपती असो, ईदगाहमधली आजी, मंत्रकथेतला पुत्रवियोग सहन करणारा वृद्ध असो, कफनमधली मरून गेलेली स्त्री असो, सद्गतीमधला चांभार अशी कितीतरी नमुन्यादाखल उल्लेखलेल्या व्यक्ती आपल्याला यातून भेटतात. या सर्वांमधून संपूर्ण भारतीय समाजव्यवस्थेचा व कुटुंब व्यवस्थेचा एक पटच नजरेसमोर उभा राहतो. महात्मा गांधीजींसारख्या
स्वातंत्र्य आंदोलनातील झंझावाताचा प्रेमचंदावर परिणाम होणार नाही हे असंभव.

0: अनुभवच होतं. 1921 गोरखपूर सभेत महात्मा गांधींनी सरकारी नोकऱ्यांवर बहिष्काराच्या केलेल्या आवाहनाचा त्यांनी फार गंभीरपणे विचार केला. त्यातूनच 21 वर्षाच्या स्थायी नोकरीवर त्यांनी पाणी सोडलं आणि इथूनच त्यांच्या अस्थिरपण नितांत बौद्धिक अशा लेखन कौशल्याला आव्हान देणाऱ्या आयुष्याला सुरुवात झाली. आर्थिक परिस्थितीच्या चटक्यांनी समाजाचं वास्तव रूप जेवढ्या प्रखरपणे त्यांच्या समोर आलं तेवढ्याच ताकदीनं प्रेमचंद आपली लेखणी सरसावत राहिले. एका बाजूला कुटुंबासाठी आर्थिक तरतूद करण्यासाठी कुठे चरख्याचं दुकान काढ, कुठे मास्टर हेडमास्टरच्या जबाबदाऱ्या सांभाळ हे करत असतानाच कधी उर्दू तहकीक कधी हिंदी स्वदेश मधून नियमित लेखन ते करत राहिले. स्वामी संपूर्णानंदांच्या मर्यादा पत्रिकेचा संपादन भार त्यांनी स्वीकारला तर लखनौमध्ये माधुरीचे संपादकच बनले. हे करत असताना या लेखकाला स्वतःची अशी मुद्रण संस्था असावी हे स्वप्न पडत होतं. यातूनच 1930 हंस मासिक व जागरण साप्ताहिक प्रकाशित आणि संपादित करायला त्यांनी सुरुवात केली. अर्थात या उद्योगांना आर्थिक स्थैर्याची व उद्योगासाठी आवश्यक अशा मानसिकतेची जरुरी असते. लेखनापायी अभिव्यक्तीपायी आयुष्यपणाला लावणारे प्रेमचंद मग भरभराटीला येत असलेल्या चित्रपट व्यवसायात आपलं नशीब आजमावायला पटकथा लिखाणासाठी उद्योगनगरी मुंबईकडे झेपावले. पण लेखन कुशल व्यक्तीला उद्योगनगरी मुंबईने काही स्थैर्य दिलं नाही. पुन्हा बनारस लखनौ इथे ते गेले आणि तिथून पटकथा लेखन करून मुंबईत पाठवत राहिले. प्रेमचंदांच्या ज्या कथांना हिंदी सिनेमासृष्टीत स्थान मिळालं त्या कथा म्हणजे गोदान, हिरा मोती, सद्गती, शतरंज के खिलाडी अशा अनेक आहेत. लेखनावर अव्यभिचारी अशी निष्ठा असणारे प्रेमचंद हे हंसराज रहबर यांच्या मते सदा विकासशील आणि युगधर्मी साहित्यकार होते. पुरातन सांस्कृतिक संचितातील काय राहणार आहे, काय जाणार आणि राहणारं का राहणार याचं भान असलेला हा द्रष्टा लेखक होता. म्हणूनच 1936 भारतीय प्रगतीशील लेखक संघाच्या अध्यक्षपदावरून बोलताना आधुनिक साहित्यासंदर्भात त्यांनी जे मार्गदर्शन केलं ते फार मोलाचं होतं. त्यांच्या म्हणण्याप्रमाणे साहित्य हे केवळ मनोरंजन किंवा चैनीची वस्तू नाही. ज्यात उच्च दर्जाचं चिंतन असेल, स्वातंत्र्यभाव रक्षा असेल, जीवन सौंदर्याचं सार व निर्मिती मूल्यांबरोबरच जीवनाचं वास्तव चित्रण असेल असं साहित्य भविष्यात अमर राहील. त्या साहित्यामुळे आपलं जीवन गतिशील परिवर्तनशील बनेल आणि जुन्या अयोग्य गोष्टींसाठी वाचकांना ते बेचैनीही बनवेल. दुपारच्या वामकुक्षीला किंवा निद्रा देवतेला आवाहन करणारं साहित्य आता अपेक्षित नाही, कारण साहित्याकडून केवळ अशी अपेक्षा ठेवणं हे केवळ युगविरोधीच नाही तर मृतवत असण्याचं लक्षण मानलं जाईल. प्रेमचंदांच्या या विचारांच्या कसोटीला आजचं साहित्य उतरेल अशी अपेक्षा त्यांचं स्मरण करून आपण बाळगूया.
1: मुंशी प्रेमचंद डॉ शुभदा जोशी यांचं भाषण नुकतंच आपण ऐकलं. श्रोते हो, आज 5 जून जागतिक पर्यावरण दिवस. आज पर्यावरणाचं संवर्धनाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी हा दिवस जगभर साजरा केला जातो. स्वच्छ हवा, शुद्ध पाणी, हिरवगार वनसंपदा आणि जैवविविधता याचे रक्षण करणे ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. या निमित्तानं आपण प्रत्येकाने किमान एक झाड लावण्याचा, प्लास्टिकचा वापर कमी करण्याचा आणि निसर्गाचे जतन करण्याचा संकल्प करूया, कारण निरोगी पर्यावरण हाच निरोगी जीवनाचा पाया आहे.

0: बेटा मैं कल अपने भतीजे के घर होके आया, देखकर हैरान रह गया कि वो लोग दिन भर एसी चलाते हैं, रोज वॉशिंग मशीन चलाते हैं, घर में दो दो फ्रिज हैं, फिर भी उसका बिजली बिल पता है कितना आता है? जीरो। मैंने पूछा तो भतीजा बोला, चाचा जी सब ऊपर वाले की दया है। मतलब सोलर पैनल की। मैंने सोचा अब तो लगवाना ही पड़ेगा।
1: पीएम सूर्य घर मुफ्त बिजली योजना, जुड़ने के लिए रजिस्टर करें pmsuryaghar.gov.in पर।
2: हर घर सूर्य घर।
3: आकाशवाणी पणजी 7:20 जातात, ऐकूया प्रादेशिक खबरो।
4: नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी ह्यो आसात प्रादेशिक खबरो। मुखेल खबरो, पंचतारांकीत आनी हेर हॉटेलां तशेंच रस्त्या कुशीच्या गाड्यांनी जिन्नस तयार करपी वेवसायिकांकडल्यान वापरलेले तेल विकते घेवन सरकार त्या तेलाचेर प्रक्रिया करून तातूंतल्यान बायोडिझल तयार करतले अशी माहिती मुखेलमंत्र्यांनी दिल्या। संसारीक पर्यावरण दिसाच्या फाटभुयेर आयज ग्रीन गोवा क्लीन गोवा ही झाडां रोवपाची मोहीम पेडणे मोपा वाठारांत झाडां रोवन चालीक लायली। सुमार 10 लाख झाडां रोवपाची मोख हे मोहिमेवरवीं सरकारान दवरल्या। पुराय गोंय राज्यांत चडांत चड झाडां लावन गोंय एका पांचवेचार नितळ आनी आधुनीक रान राज्यांत बदलप हो सरकाराचो मुखेल उद्देश आसा अशें रान खात्याच्या मंत्र्यांनी सांगलां। आनी आकाशवाणी पणजी केंद्रान 90 वर्स पुराय केल्ल्याचे फाटभुयेर आयज मॅकनीज पॅलेस ऑडिटोरियमांत सूरसंगम ही सांस्कृतीक कार्यावळ घडोवन हाडली। आतां पुराय खबरो, पंचतारांकीत आनी हेर हॉटेलां तशेंच रस्त्या कुशीच्या गाड्यांनी जिन्नस तयार करपी वेवसायिकांकडल्यान वापरलेले तेल विकते घेवन सरकार त्या तेलाचेर प्रक्रिया करून तातूंतल्यान बायोडिझल तयार करतले ह्या कामा खातीर मुंजीत भारत ह्या कंपनीकडेन गोंय सरकारान कबलात केल्या अशी माहिती मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी दिल्या।
5: रेस्टॉरंटात जी कुकड ऑयल मेळटा ती कुकड ऑयल परत घेवप आणि ती बायो फ्युएला खातीर यूज करप हेजो सरकाराचो एग्रीमेंट ऑलरेडी झाला। त्या खातीर सगळ्या अशा पद्धतीचे रस्त्यार गाडे काढपी पासून तो 5-स्टार हॉटेलातली ऑयल ही सगळी ऑयल एकदा यूज केल्या उपरांत त्यांनी परत यूज करची न्ही, विच इज हार्मफूल फॉर द ह्युमन लाईफ। ती ऑयल आम्ही परत घेतले आणि त्याचं बायोडिझेलात कन्वर्ट करतले।
4: गोंयच्या इंडस्ट्रींनी सैमीक वायूचो उपयोग करचो हे विशीं साधन सुविधा उबारपाक आदेश दिला। सीएसआर माध्यमांतल्यान उद्देगीक कंपनीनी ग्रीन कॉरिडॉर तयार करचे, हे ग्रीन कॉरिडॉर तयार करपी कंपनीक तांची जाहिरात लावपाक दितले, गोंयांक पांचवेचार करपाक उद्देजकांनी फुडाकार घेवचो अशें तांणी म्हळां। ते गोंय पर्यावरण दिसाच्या कार्यावळींत पणजे उलयताले।
5: गोंयात असलेल्या जे कार्बन इमर्शन करता आणि बाकीच्यांकूय बी, नॉट ओनली द कार्बन इमर्शन बट रेस्टॉल कंपनी अल्सो, जो आपल्या कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या अंतर्गत या मिशनात आमच्या बरोबर वाटेकारी जावचे, आमकां फुडलो 365 डेज ग्रीनरी मेंटेन दवरपाक जाय। त्यातील तुमच्या सगळ्यांचे सहकार्य हे जे आमकां गरज असा, म्हाका खात्री असा की पुराय गोंयातल्यो सगळ्यो मेजर कंपनीज या सीएसआरात इन्व्हेस्ट करतले आणि गोंयचे ग्रीन मेंटेन करपाक तुमचो सगळ्यांचो आस्पाव असतलो।
4: हे कार्यावळीची सुरवात पणजे झाडां रोवन जाली। ह्या वेळार राज्यसभेचे खासदार सदानंद शेट्टानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, केदार नायक, राजेश फळदेसाय, पणजी महापालिकेचे महापौर रोहित मोन्सेरात तशेंच हेर मानेस हजर आशिल्ले। संसारीक पर्यावरण दिसाच्या फाटभुयेर आयज ग्रीन गोवा क्लीन गोवा ही झाडां रोवपाची मोहीम पेडणे मोपा वाठारांत झाडां लावन चालीक लायली। सैमान नटिल्ल्या गोंयांक पांचवेचार आनी नितळ दवरपाची जापसालदारकी ही फकत सरकाराची न्हय जाल्यार जण एका गोंयकाराची आसा अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी म्हळां। फुडल्या 50 वर्सां भितर गोंयांक पांचवेचार करपाच्या नदरेंतल्यान सरकारान ही मोहीम चालीक लायल्या। ही मोहीम 90 दीस म्हळ्यारूच आयज सावन 5 सप्टेंबर मेरेन गोंयभर चलतली। सुमार 10 लाख झाडां रोवपाची मोख हे मोहिमेवरवी सरकारान दवरल्या। प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांच्या फुडारपणाखाला चालीक लायिल्ली एक पेड मा के नाम हे मोहिमेत गोंयकारांनी वांटो घेवचो अशें आवाहन मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी केलां। सरकार राज्यातल्या सुमार 37,000 हेक्टर पडींग जमनी मजगतची सुमार 18,000 हेक्टर जमीन परतून लागवडीक हाडटले, ते खातीर ह्या मळार तज्ञांकडेन कबलात जाल्या अशें मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी सांगलां। संसारीक

0: पर्यावरण दिसा निमतान शुक्रारा पणजे आयोजीत केल्ल्या कार्यावळींत ते उलयताले. ह्या वेळार खासदार सदानंद शेट्टानावडे, मंत्री बाबूश मोन्सेरात, आमदार राजेश फळदेसाय, रुडॉल्फ फेर्नांडीस, महापौर रोहित मोन्सेरात, मुखेल सचिव व्ही कांदावेलू, प्रद्षण नियंत्रण मंडळाचे लेविन्सन मार्टिन्स, हरीश हडकोणकार आनी हेर अधिकारी हाजीर आशिल्ले. राज्यातले पर्यावरण सांबाळपा खातीर सरकार वेगवेगळे उपक्रम चालीक लायता. शेतकी आनी हेर खात्याच्या आधारान राज्यातल्या सुमार 37,000 हेक्टर पडींग जमीन परत लागवडी खाला हाडटले अशें तांणी मुखार सांगलां. पुराय गोंय राज्यांत चडांत चड झाडां लावन गोंय एका पांचवेचार निवळ आनी आधुनीक रान राज्यांत बदलप हो सरकाराचो मुखेल उद्देश आसा अशें रान खात्याचे मंत्री विश्वजीत राणे हांणी सांगलां. संवसारीक पर्यावरण दिसा निमतान आयज रान खात्यान शार उदरगत खात्याच्या जोडपालवान सोनसोडो मडगांव वाठारांत झाडां रोवपाची कार्यावळ घडोवन हाडली. ह्या सुवाळ्याक गोंयचे रानमंत्री विश्वजीत राणे आनी भौशीक बांदकाम खात्याचे मंत्री दिगंबर कामत हांचे वांगडा सरकारी अधिकारी आनी थळावे लोक हाजीर आशिल्ले. आयज संवसारीक पर्यावरण दिसा निमतान दक्षिण गोंय आनी कुशावती जिल्ल्यांतल्या वेगवेगळे सुवातांनी झाडां रोवपाच्यो कार्यावळी जाल्यो. काणकोणच्या महामार्गार खेळां मंत्री रमेश तवळकार हांचे हस्तुकी झाडां रोवपाची कार्यावळ जाली, जाल्यार वास्कोंत आमदार कृष्णा साळकार हांणी हे कार्यावळीत वांटो घेतलो. समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाय हांचे हस्तुकी झाडां रोवपाची कार्यावळ केप्यां जाली. दिवचले वाठारांत आमदार दोतोर चंद्रकांत शेटये हांचे हस्तुकी रोपा लावन पर्यावरण दीस मनयलो. जागतीक पर्यावरण दिसाच्या निमतान साखळी नगरपालिका, पूर्णम फाउंडेशन, पर्यावरण संरक्षण गतीविधी आनी जेसीआय साखळी हांच्या जोडपालवान 7 जून 2026 ह्या दिसा ई वेस्ट कलेक्शन 2026 ही कार्यावळ आयोजीत केल्या. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवी आयकतात.
1: तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहितीखातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
0: आकाशवाणी पणजी केंद्रान आयज पणजीच्या इतिहासीक मॅकेनेज पॅलेस ऑडिटोरियमात सूर संगम ह्या सांस्कृतीक कार्यावळ घडोवन हाडली. आकाशवाणी पणजीन आपल्या प्रवासाक 90 वर्सां पुराय केली ते निमतान आकाशवाणी @90 हो म्हत्वाचो मार्गदर्शकी फातर थारला. हे कार्यावळींत गोंयचे विंगड विंगड कला दायज दाखोवपी वेगवेगळे सादरीकरण जाले. नामनेचे गायक डॉ प्रवीण गांवकार हांचे हिंदुस्थानी शास्त्रीय गायन, माशेलातल्या छत्रपती कला एवं संस्कृती मंडळाच्या वांगड्यांनी गोंयचो पारंपारीक लोकनाच फुगडीचे सादरीकरण केले, तशेंच रायसश्टेचो एड्रियन सिक्वेरा हांणी तांच्या पंगडान अस्तंती संगीताच्या सादरीकरणान आनी कातारचे खाशेले सादरीकरण करून रसिकांची मन रिजवण केली. बोरयेच्या स्वामी विवेकानंद कॉमर्स कॉलेजीच्या संगणक मंडळान अल्पकाळ प्रमाणपत्र अभ्यासक्रम समितीच्या सहकार्यान मुळाव्या गजालीपासून प्रगत एआय साधना वांगडा मायक्रोसॉफ्ट ऑफिसाचेर प्रभुत्व मेळोवप ह्या नांवान 30 वरांचो प्रमाणपत्र अभ्यासक्रम घडोवन हाडलो. ह्या उपक्रमातल्यान 15 विद्यार्थ्यांक मायक्रोसॉफ्ट ऑफिसाच्या वापराचे प्रशिक्षण, तशेंच कृत्रीम बुद्धीचेर आदारिल्ल्या साधनाविशी प्रगत कुशळटाय दिवपाचे प्रशिक्षण दिले. अभ्यासक्रम समन्वयक डॉ श्रीपाद मराठे, संयोजक आणि संसाधन व्यक्ती श्रीमती स्नेहा लोटलीकर हांणी कृत्रीम बुद्धीचो वापर आणि डेटा गुप्ततायेचे महत्व विद्यार्थ्यांक हाताळणी प्रशिक्षण सत्रातल्यान दिले. अखिल भारतीय कोकणी परिषदेच्या स्थापना दिसाच्या आयोजना संदर्भात विचार विनिमय करपाक परिषदेचे कार्याध्यक्ष चेतन आचार्य हांच्या फुडारपणाखाला एका शिष्टमंडळान आयज सागर वाठाराक भेट दिवन कोकणी भाशीक विंगड विंगड समाजाच्या प्रतिनिधींची भेट घेतली. तातूंत कोकणी कॅथोलिक सभा, गौड सारस्वत ब्राह्मण समाज आणि दैवज्ञ ब्राह्मण समाज ह्या संस्थांच्या प्रतिनिधींचो आस्पाव आशिल्लो. शिष्टमंडळान सुवाळ्याच्या आयोजना खातीर लागपी सभाघर, गोंय, मंगळुरू आणि हेर सुवातीतल्यान येवपी प्रतिनिधी खातीर रावपाची सोय आणि हेर विशयांचेर थळाव्या कोकणी वावुरप्या वांगडा चर्चा केली. सागर नगरपालिकेची आदली नगरसेविका मारिया लिमा, प्रशांत हुलेकल आणि मोहन शेट हांणी शिष्टमंडळाक खाशेले सहकार्य दिले. आयुर्वेद ही प्राचीन भारताची संस्कृताय आसा. ऋषीमुनींनी समाजा खातीर दिल्ले एक देणे आसा. आयच्या धावपळीच्या आणि तणाव

0: उल्हास भुया हांच्या वाजतले हे भक्तिगीतामे ऐकले. चावडेर कार्यावळ मुखार वर्तना. फुडले सुवातेर ऐकुया गोरवांक जावपी लंपी कातीचो रोग. हाजेर डॉ संजय कुमार उधरवर हांचे उलप.
1: गोयच्या सगळ्या शेतकार भावांक माझो नमस्कार. हांव डॉ संजय कुमार विठ्ठलराव उधरवार, विशेषज्ञ पशु विज्ञान कृषी विज्ञान केंद्र उत्तर गोवा, आयसीआर सी कॅरी ओल्ड गोवा हेतूतले अधिकारी.

आयज हांव तुमकां गोरवातील लंपी स्कीन डिसीज, लंपी स्कीन दुयेसा वयल सगळी माहिती देता। फाटल्या 3-4 म्हयन्यासून आपल्या गोंय राज्यात या लंपी स्कीन डिसीजा दुयेसाक लागून जनावरां बाधित जालेली आसा। गोंयच्या बऱ्याच गावान कमी अधिक प्रमाणात भटक्या गायन या दुयेसाचे प्रमाण दिसले आणि आमच्या राज्यान या दुयेसाक वॅक्सिनेशन झालेली असा। आता सगळ्यात पहिले हे लंपी स्कीन डिसीज दुयेस म्हटल्यार किदे ते पळोया आणि त्याचे कसे प्रसार जाता हे पळोया। लंपी स्कीन डिसीज एक चामडीचे दुयेस जाऊन असा आणि हे दुयेस याच वर्षान आमच्या गोयान पहिल्यांदा दिसता। या दुयेसाचे इतिहास पळवले झाल्यार सुमार 100 वर्षा पहिले 1929 या वर्षा हे दुयेस सर्वप्रथम दक्षिण आफ्रिका देशात याचे शोध लागलेले असा आणि 2012-13 सालापर्यंत हे दुयेस आफ्रिका खंडापर्यंत मर्यादित असतले, पण 2012-13 उपरांत हे लंपी स्किन डिसीज दुयेस आफ्रिका खंडासून युरोप खंडातल्या देशात मागीर आशिया खंडातील देशात असे प्रसार झालेले असा आणि मागीर फाटल्या वर्षान ऑगस्ट महिन्यात आमच्या देशातील ओरिसा राज्यात पहिल्या पावटी हे दुयेस जनावरांक झालेले दिसले। मागीर हे दुयेस सरदूर म्हटल्यार भारताच्या बऱ्याच राज्यात पसरलेले असा, ओरिसा मागीर केरळ, तामिळनाडू, महाराष्ट्र, तेलंगणा, झारखंड, आंध्र प्रदेश, कर्नाटका असे राज्य चे गोरवां हे बाधित झालेले असा आणि चढ करून हे जे दुयेस असा ते याचे प्रसार पावसाळ्यात चढ जाता आणि हे दुयेस जे असा ते एक विषाणूजन्य दुयेस असा। हे विषाणू देवी सदृश म्हटल्यार जे मनशात नाजाल्यार जनावरात देवी दुयेसांक कारणीभूत असपाक विषाणू एक कारणीभूत असा। याचे नाव एक कॅप्रीपॉक्स असा आणि हे विषाणू एका जनावरासून दुसऱ्या जनावराक कीटकापासून जाता। चढ करून कीटक म्हटल्यार जे चावपाक माशा असा, मागीर जनावरांवर किट्टी असा, मागीर मच्छर असा, असे हे कीटक सगळे एक कारणीभूत असा। असे कीटक जेव्हा एका जनावराक चावता मागीर रक्त पिता, मागीर दुसऱ्या जनावराक चावता रक्त पिता, असे दूषित रक्ताक लागून दुयेसांक कारणीभूत हे विषाणूचा फैलाव बाधित जनावरासून बऱ्या जनावरांक जावपाक शकता आणि याच्या खातीर हे दुयेस जावपाक शकता। दुसरे कारण म्हटल्यार जनावरां रोगट जनावरांच्या संपर्कात आली म्हटल्यार दुयेस झालेले जनावर बरे जनावरांच्या जनावरांक स्पर्श झाल्यावर पण हे दुयेस जावपाक शकता। कित्याक म्हटल्यार या दुयेस झालेल्या जनावरांच्या त्वचेवरील जे कवळे असता ज्यांना ते जमिनीवर गळून पडता अशासून विषाणूचा फैलाव जावपाक शकता। मागीर बाधित जनावरांचे सगळे जे स्त्राव असा, हे नाकातील स्त्राव, तोंडातील लाळ, मागीर लघवी, मागीर वीर्य यासून दुयेसाक जे कारणीभूत व्हायरस असा ते बाहेर पडता आणि दुसऱ्या जनावरांक दुयेस जावपाक शकता। आता या दुयेस अशासून विषाणूचा फैलाव जावपाक शकता। मागीर बाधित जनावरांचे सगळे जे स्त्राव असा, हे नाकातील स्त्राव, तोंडातील लाळ, मागीर लघवी, मागीर वीर्य यासून दुयेसाक जे कारणीभूत व्हायरस असा ते बाहेर पडता आणि दुसऱ्या जनावरांक दुयेस जावपाक शकता। आता या दुयेसाचे आपण लक्षणां पळोया। या दुयेसाची सुस्पष्ट अशी लक्षणां दिसता। सगळ्यात पहिले जनावरांक जोर येता, मागीर जनावरां चारा उदक कमी खाता पिता, ना जाल्यार खावपाचे आणि उदक पिवपाचे बंद जाता, दूध उत्पादन घटता, ना जाल्यार दूध

देईना. जोर आल्या एक ते दोन दिसा उपरांत जनावराच्या अंगावर गाठी येऊपाक लागता. या गाठी सुमार 5 मिलीमीटर ते 50 मिलीमीटर आकाराचे असता. या गाठी जनावरांच्या शरीरावर सगळ्या भागांत पसरलेले असता. नाकापासून शेपटीपर्यंत तसेच वशिंडापासून पायापर्यंत गाठी स्पष्ट दिसता. या गाठींची संख्या जनावरा जनावरात कमी जास्त असता. आणि जितली गाठींची कमी संख्या असता तितके ह्या दुयेसाची तीव्रता कमी असता. आणि जितली गाठींची जास्त संख्या तितकी दुयेसाची तीव्रता चढ असता. गाठीची साईज जितली मोठी तितके दुयेसाचे तीव्रता चढ असता. तसेच कमी गाठीच्या साईज म्हटल्यावर दुयेसाची तीव्रता कमी असता. अशी साधारण लक्षणा जनावरांत दिसता. आणि हे दुयेस गाय म्हस या दोघांत दिसता. पण म्हशीत याचे प्रमाण दुर्मिळ म्हटल्यावर सामके कमी. ते 1 ते 2% असता. पण चढ करून जे गायवर्गीय जनावरात या दुयेसाची तीव्रता चढ असता. या दुयेसात चढ करून छोट्या वयाची वासरा वडल्या जनावरांपेक्षा चढ बाधित जाता. मागीर जे संकरीत गायी असा ते देशी गायीच्या प्रमाणान चढ बाधित जाता. या संकरीत गायीत दुयेसाची लक्षणां चढ असता. हेका लागून केन्ना केन्ना ही जनावरां दुयेसाक लागून मरपाक शकता. या दुयेसात ज्या गाठी जनावरांच्या शरीरावर दिसता मागीर 3 ते 4 दिसात गाठीवर खवल्या दिसता. मागीर अशी खवल्या गळून जमिनीवर पडता. खवल्या पडल्यावर गाठीच्या जागेर जखमा जाता. ते जनावरांक चढ त्रासदायक असता. अशी जखमा बरी जावपाक सुमार 3 ते 4 आठवडे जाता. काही जनावरांत अंगावर ना जाल्यार पायावर सूज येता. हेका लागून जनावरां लंगडता. अशी जनावरां बरी जावपाक थोडे चड टायम लागता. बहुतेक जनावरां या दुयेसासून 3 आठवड्यांत बरी जाता. पूण वेळेर उपचार केल्यार बऱ्याच गायी 1 आठवड्यान बरी जावपाक शकता. हांव आता या दुयेसावयल उपचार पद्दती कशी करचे हे सांगता. सगळ्यात पहिली म्हटल्यार लंपी स्किन डिसीज हे व्हायरल दुयेस असल्या कारणान व्हायरस मारोपाक 100% प्रभावी असे वखद ना. आम्ही जे किती ट्रीटमेंट करता ते सगळे सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन प्रिव्हेंट करपाक करता. त्याका लागून जे अँटीबायोटिक्स प्रतिजैविके इंजेक्शन देऊची पडता. अशी अँटीबायोटिक्स साधारण अशा दुयेस झालेल्या जनावरात 5 ते 7 दिस देऊची गरज पडता. मागीर ज्वरनाशक वखदां, मागीर अँटी एलर्जी, मागीर लिव्हर टॉनिक, मागीर रुमिनोटॉरिक्स अशी वखदां देऊची गरज पडता. मागीर ज्या जखमा जाता थंय जखम पोटॅशियम उदकाने धुवपाचे. मागीर आयुर्वेदीक प्रिपरेशन जशे हिमॅक्स लोरॅक्झिन अशे क्रीम वापरचे. नाजाल्यार कापूर हळद खोबरेल तेल सम प्रमाणात घेऊचे. आणि हे पेस्ट अप्लाय केल्यार चलता. ज्या जनावरांक चड ज्वर असा मागीर पायावर सूज असा अशा जनावरांक अँटीपायरेटिक अँटी इन्फ्लेमेटरी इंजेक्शन देऊची पडता. हे दुयेस कसे प्रिव्हेंट करपाक शकता हे आता आम्ही पळया. जे बाधित जनावरे असा ती बऱ्या जनावरासून दूर बांधचे. हेका लागून हे दुयेस बऱ्या जनावरांक जावचे ना. गोट्यान जनावरांचो गोटो सदा नितळ दवरचे. जे नाली असा ते केन्नाय क्लीन दवरचे. जनावरांचे शेण मूत वेळार काढचे. जी शेण दवरली जागो असा ती गोट्यासून पैस असपाक जाय. गोट्यान फॅनची अरेंजमेंट केल्यार बरे. आणि गोट्यान सदा फॅन वापरचे म्हटल्यार जे चावपाक माशा मच्छर असता त्याची संख्या मर्यादित जाता. मागीर गोट्यान धूर केल्यार चलता. किट्टी मारपाक जनावरांच्या अंगावर कीटकनाशक

0: स्प्रे करचे गरज पडता. कीटकनाशक जसे डेल्टा मेथ्रीन, सायपर मेथ्रीन याचे प्रमाण 1-3% असे उदक तयार करचे आणि मागीर स्प्रे पंप घेऊचे आणि जनावराच्या अंगावर स्प्रे करचे. तसेच हे कीटकनाशक शेडीन पण स्प्रे केल्यावर बरे. एका लागून कीटकांची संख्या कमी जाता आणि रोग प्रसाराचे प्रमाण कमी जाता. हे दुयेंस आमका आमच्या देशान नवे असल्या कारणान वॅक्सिन उपलब्ध ना. पण जे बोकडाक आणि मेंढ्याक जे देवीचे रोग जाता मागीर त्यावेळचे जे वॅक्सिन गोट पॉक्स वॅक्सिन ना जाल्यार शीप पॉक्स वॅक्सिन हे दोन्ही वॅक्सिन लंपी स्किन डिसीज प्रिव्हेंट करपाक दिल्यार चलता असे सगळ्या तज्ञांचे मत असा. आणि चढ करून हे लस ज्या भागान दिलेली असा त्या भागान या अशा लंपी स्किन डिसीजचे प्रमाण सामके कमी झालेली असा आणि दुहेस नियंत्रणात आलेली असा. कीटकनाशक फवारणी म्हटल्यार जनावरांच्या मेडिकल शॉपान ब्युटॉक्स अशी वखदां मिळता त्याची योग्य मार्गेन जनावरांच्या अंगावर फवारणी करपाची गरज असा. मागीर आयुर्वेदिक प्रिपरेशन असा जसे करंज तेल, नीम तेल हे पण अंगावर स्प्रे केल्यावर चलता. मागीर सगळ्यात महत्वाचे म्हटल्यार या दुयेसात जनावरांच्या अंगावर जे गाठी दिसता मागीर जनावरां उग्र दिसता, विद्रूप दिसता हेका लागून दूधकारांक एक प्रश्न पडता की हे कातडीचे दुयेंस आमकां जावपाक शकता. मागीर अशा गायीचे दूध मनशाक पिवपाक बरे. हांव सांगता की हे लंपी स्किन डिसीज हे दुयेंस ते जुनोटीक ना म्हटल्यार 100 वर्षाच्या इतिहासात हे दुयेंस जनावरांसून मनशात झालेले ना. ताका लागून दूधकार काळजी करचे ना. हे दुयेंस मनशाक जायना ताका लागून तो बिंदास रावचे. पूण जेन्ना अशा दुयेंसाक लागून तो जनावरांचे ट्रिटमेंट करता मागीर जखमाक वखद लायता, इंजेक्शन दिता त्यांना ग्लोव्ज वापरचे, मागीर सॅनिटायझर यूज करचे, हात साबणाने नितळ करचे, मागीरच दुसऱ्या निरोगी जनावरांचे काम करचे.
1: गोरवांक जावपी लंपी कातीचो रोग डॉ संजय कुमार उधरवर आणि दिल्ली ही माहिती निकती समय ऐकली. चावडेर कार्यवळी आता ऐकूया श्यामलता बोरकर आणि सांगा त्यांच्या आवाजातली होतालो.

233 शेक मीटर म्हणजे 1287 किलोहर्ट्झांचेर आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधवी चॅनलावेळेला आम्ही उलयता. ऐकुबिनो आता जाणून घेऊया आमच्यो ह्या मुखाविल्यो कार्यावळी. कार्यावळींची रुपरेषा सांगून झाल्या उपरांत आता 8:05 मराठीतल्यान खबरो तुमकां आयकुपाक मेळटल्यो. 8:15 गीत गजल, 8:45 समाचार संध्या, 9 वरांचेर न्यूज

इष्टानो प्लॉगिंग आचरणात हाडूया. जॉगिंग करतासतना प्लास्टिक दिश्टी पडले जाल्यार ते उखलून कोयराच्या पेटयेंत उडोवप. प्लॉगिंग ही नवी संकल्पना तुम्ही आमी आचरणात हाडूया. प्लास्टिक मुक्त भारताच्या दिकेन पावलां मारूया.

0: FM रेनबोचे सप्तरंग आणि सप्तसूर पावल्यात गोयच्या घराघरान.
1: हाय हाय, आणि आता तर FM रेनबो पणजी पावता पुराय संसारांत.
0: तुमच्या अँड्रॉइड फोना वेल्यान डाउनलोड करात FM रेनबो ऍप आणि संसाराच्या खंयच्याय कोनशातल्यान ऐकात आकाशवाणी पणजी FM रेनबो.
1: तुमच्या फोनाच्या प्ले स्टोरान वचात, मागीर सर्च बारान वचात आणि टाइप करात NEWSONAIR म्हळ्यारूच न्यूज ऑन एअर.
0: ऑफिशियल प्रसार भारती ऍप तसेच लाइव्ह न्यूज सिलेक्ट करात.
1: एकदा ऍप डाउनलोड जातकच तुमका जाय ती लँग्वेज म्हणजे भाषा सिलेक्ट करात.
0: तुमच्या फोनार दिसपी रेडिओ आयकॉन पळयात आणि FM रेनबो गोवा सिलेक्ट करात.
1: आणि मागीर ऐकात तुमच्या आवडीचे स्टेशन ऑफ द नेशन FM रेनबो.
0: आकाशवाणी पणजी केंद्राचं FM रेनबो चॅनल पावता पुराय संसारभर.
1: हय, पुराय संसारभर.
2: आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेल्यान आम्ही उलयता. आता बरोबर 8:05 मराठीतल्यान खबरो आता आम्ही दिल्ली केंद्रावेल्यान सहक्षेपित करता.

0: आकाशवाणी मुंबई दर्शना जोगदंडकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थितंत्रात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या दोन टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धीदर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी वाढ 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. संपूर्ण जग हळूहळू हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारतीय स्थितंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. ते आज गुजरातमध्ये सुरत इथं महाराष्ट्र आणि गुजरातला अधिक वेगवान आणि सक्षम वाहतूक जाळ्यानं जोडणाऱ्या प्रकल्पासह विविध महत्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांचं लोकार्पण आणि पायाभरणी करताना बोलत होते. गावं आणि शहरांचा एकाच वेळी विकास झाला तर विकसित भारताचं हे स्वप्न साकार होऊ शकतं असं प्रधानमंत्री म्हणाले. जगातल्या ऊर्जा संकटातही भारताने आत्मनिर्भरतेमुळे मात केल्याचं ते म्हणाले.
1: ये जो वैश्विक संकट चल रहा है ये दिखाता है कि एनर्जी के मामले में आत्मनिर्भरता कितनी जरूरी है. और बीते 12 वर्षों में देश ने जो कैपेसिटी तैयार की है उसका कितना बड़ा महत्व है. 12 वर्ष पहले भारत में सौर ऊर्जा का उत्पादन नाम मात्र का था. आज हम दुनिया के टॉप 5 देशों में से एक हैं.
0: यावेळी प्रधानमंत्र्यांनी सुरतमध्ये रस्ते ऊर्जा आणि औद्योगिक क्षेत्रांशी संबंधित 18,800 कोटी रुपयांहून अधिक खर्चाच्या विविध विकास कामांचं उद्घाटन आणि लोकार्पण केलं. तसंच त्यांनी वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 6व्या आणि 7व्या टप्प्याचं राष्ट्रार्पण केलं. या प्रकल्पामुळे गुजरात आणि महाराष्ट्रादरम्यान अतिजलद वाहतूक लॉजिस्टिक कार्यक्षमता आणि आर्थिक दळणवळणाला मोठी चालना मिळेल. रिझर्व्ह बँकेने व्याजदर जैसे थे ठेवण्याचा निर्णय पतधोरण आढावा समितीच्या द्वैमासिक बैठकीनंतर आज जाहीर केला. त्यामुळे रेपो दर 5.25% कायम राहणार आहे. त्याचवेळी आर्थिक वृद्धी दराचा अंदाज 6.9% घटवून 6.6% केला आहे. जागतिक पुरवठा साखळीत निर्माण झालेले अडथळे कमी मान्सून यामुळे वृद्धी दर कमी होण्याची शक्यता रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी वर्तवली. ते मुंबईत द्वैमासिक पतधोरण आढावा जाहीर केल्यानंतर वार्ताहर परिषदेत बोलत होते. ग्राहक किंमत निर्देशांकावर आधारित चलन फुगवट्याचा दर चालू आर्थिक वर्षात 5.1% राहील असंही रिझर्व्ह बँकेनं म्हटलंय. इंधनाच्या वाढलेल्या किमती इतर वस्तूंच्या दरात झालेली वाढ यामुळे चलनवाढीचा दर वाढलेला असेल असं मल्होत्रा म्हणाले. जागतिक पातळीवर प्रतिकूल परिस्थिती असताना भारत समर्थपणे आर्थिक अडचणींना तोंड देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात चलनी नोटांकरता प्लास्टिकचा वापर करण्याचा विचार अगदी प्राथमिक पातळीवर असल्याचं त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितलं. बाजारात चलनी नोटांच्या उपलब्धतेवर रिझर्व्ह बँकेचं लक्ष असून आवश्यक असेल तेव्हा नोटा उपलब्ध करून दिल्या जातील असंही त्यांनी स्पष्ट केलं.
2: पॉलिमर नोट की जहां तक बात है वो प्रस्ताव विचाराधीन है. अभी जैसे ही कोई इसके ऊपर में निर्णय लिया जाएगा हम आपको बताएंगे. हमारा पूरा प्रयास रहेगा कि जहां पे भी किसी जितनी भी जगह पे एटीएम्स में अगर कहीं पे करेंसी की कमी है तो वहां पे हम करेंसी त्वरित गति से वहां पे पहुंचाएंगे.
0: देशाच्या अर्थव्यवस्थेत 2025-26 जानेवारी ते मार्चपर्यंत जीडीपी 7.7% वाढल्याचा अंदाज सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयानं आज प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंदाजपत्रकात म्हटलं आहे. यापूर्वी 2024-25 वार्षिक जीडीपी 2,99,000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होता तर 2025-26 वास्तविक जीडीपी 3,23,000

1000 कोटी रुपयांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज वर्तवला आहे. प्रमुखतः कृषी आणि मत्स्यपालन क्षेत्रांच्या कामगिरीमुळे प्राथमिक क्षेत्रात 3.2% वाढीचा दर दिसून आला. तसंच उत्पादन, व्यापार, हॉटेल, वाहतूक, दळणवळण आणि प्रसारणांशी संबंधित सेवा आणि स्थावर मालमत्ता क्षेत्रांमध्ये गेल्या आर्थिक वर्षात वाढ झाली आहे. त्यामुळे 2025-26 चौथ्या तिमाहीत वास्तविक जीडीपी 7.8% वाढण्याचा अंदाज आहे. हे भारताच्या अर्थव्यवस्थेच्या अंतर्निहित क्षमतेचं, सुधारणांच्या यशाचं तसंच 140 कोटी भारतीय नागरिकांच्या कठोर परिश्रमाचं प्रतिबिंब असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी समाज माध्यमांवर म्हटलं आहे. आसामच्या मंत्रिमंडळात नव्यानं समाविष्ट केलेल्या 12 मंत्र्यांचा शपथविधी आज गुवाहाटी इथं झाला. राज्यपाल लक्ष्मण प्रसाद आचार्य यांनी या नव्या मंत्र्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. आसामच्या मंत्र्यांची संख्या आता 17 पोहोचली असून संविधानातल्या तरतुदीनुसार आसामच्या मंत्रिमंडळात जास्तीत जास्त 19 सदस्य असू शकतात. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एड न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येईल. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. रशियाच्या स्टेल्थ प्रकाराच्या सुखोई SU-57 या विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा प्रस्ताव रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी भारताला दिला आहे. सेंट पीटर्सबर्ग इकॉनॉमिक फोरमच्या निमित्तानं ते बातमीदारांशी बोलत होते. दोन्ही देशातली सामरिक भागीदारी मजबूत करण्यासाठी एकात्मिक हवाई संरक्षण प्रणाली आणि संबंधित तंत्रज्ञानासह इतर महत्वाच्या सुरक्षा घटकासंदर्भात भारताबरोबर सहकार्य करण्याची इच्छा आहे असंही पुतीन यावेळी म्हणाले. जपानमध्ये सुरू असलेल्या 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया चषक हॉकी स्पर्धेत भारतीय संघानं अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. उपांत्य फेरीत भारतीय संघानं पाकिस्तानचा 5-3 असा पराभव केला. उद्या होणाऱ्या अंतिम सामन्यात भारताची गाठ यजमान जपानच्या संघाशी पडेल. पहिल्या उपांत्य फेरीत जपानकडून पराभव झालेला मलेशिया तिसऱ्या स्थानासाठी पाकिस्तानशी लढत देईल. मुलींच्या 18 वर्षांखालच्या आशिया चषक स्पर्धेत भारतीय संघ उपांत्य फेरीत चीनकडून पेनल्टी शूटआउटमध्ये पराभूत झाला. इंडोनेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष दुहेरी गटात भारताच्या हरिहरन अंशकुरण आणि MR अर्जुन या जोडीनं उपांत्य फेरीत प्रवेश केला आहे. जागतिक फेरीत त्यांच्यापेक्षा वरचढ असलेली मलेशियन जोडी आरुन ताई आणि कांग खाई झिंग यांना काल त्यांनी चकित केलं. हरिहरन आणि अर्जुनने 16-21, 21-15, 21-19 असा विजय मिळवला. या स्पर्धेत बाकी भारतीय खेळाडूंचं आव्हान संपुष्टात आलं आहे. नैऋत्य मोसमी पाऊस आज आणखी पुढे सरकला असून अरबी समुद्राचा पूर्व मध्य भाग आणि पश्चिम मध्य भाग तसंच गोवा आणि कर्नाटकच्या काही भागात पोहोचला आहे. गोवा आणि कर्नाटकचा उर्वरित भाग महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशात मोसमी पाऊस पोहोचण्यासाठी स्थिती अनुकूल असल्याचं हवामान विभागानं म्हटलं आहे. तामिळनाडू आणि बंगालच्या उपसागराचा नैऋत्य भाग इथंही अशीच स्थिती पुढचे 2 दिवस राहील. अंदमान बेटांपासून 15 किलोमीटर अंतरावर श्री विजयपुरम 3 इथं नैसर्गिक वायूचे साठे सापडल्याची माहिती पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्री हरदीप पुरी यांनी दिली आहे. ऑइल इंडियाकडून हे उत्खनन सुरू असून या वायूची तपासणी सुरू आहे. अंदमानच्या समुद्रात पेट्रोलियम पदार्थांचा साठा उपलब्ध असल्याचं यामुळे स्पष्ट झाल्याचं पुरी म्हणाले. नाशिकमध्ये साधू ग्राम प्रकल्पाकरता 191 एकर 21 गुंठे जमिनीच्या संपादनासाठी 2267 कोटी रुपये खर्चाला राज्य शासनानं मान्यता दिली आहे. नगरविकास विभागानं आज हा शासन निर्णय जारी केला. हा निधी अन्यत्र वळवता येणार नाही, वळवला गेल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल असं या GR मध्ये म्हटलं आहे. पुढच्या वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यात साधुग्राम उभारण्यासाठी 377 एकर जमीन राखून ठेवली असून त्यातली सुमारे 94 एकर आतापर्यंत संबंधित झाली आहे. जमिनीच्या मालकांना RTGS द्वारे तात्काळ मोबदला चुकता करावा असे निर्देश नाशिकचे जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना दिले आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. संपूर्ण जग हरित भविष्याकडे वाटचाल करत असून भारत या स्थित्यंतरात सक्रियपणे योगदान देत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन. वडोदरा मुंबई एक्सप्रेसवेच्या 2 टप्प्यांसह विविध प्रकल्पांचा केला प्रारंभ. रिझर्व्ह बँकेच्या द्वैमासिक पतधोरण आढाव्यात रेपो दरात बदल नाही. आर्थिक वृद्धी दर घटण्याचा अंदाज. जानेवारी ते मार्चपर्यंत GDP वाढ.

0: 7.7%. सुखोई SU-57 विमानाच्या संयुक्त उत्पादनाचा रशियाचा भारताला प्रस्ताव. आणि 18 वर्षांखालच्या मुलांच्या आशिया हॉकी स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात भारताची पाकिस्तानवर मात. विजेतेपदासाठी उद्या जपानशी लढत. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आठ वाजून 15 मिनिटं झाल्या असतात. 233° 1 मीटर माहेर 1287 किलो हर्ट्झ यांच्या आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेला नवी उलटा. ऐकूया गीत गझल. सुरवेक आशा भोसले यांचा आवाज.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेळा आम्ही उलयता. आता बरोबर 8:45 समाचार. संध्या 9 न्यूज एट 9, 9:15 स्पॉटलाईट, 9:30 करंट अफेअर्स. आता आम्ही दिल्ली केंद्रावेळ्यांचं लक्ष वेध करतात.

0: at airnsdtalks@gmail.com or WhatsApp on 9289094044.
1: Spotlight.

श्रोतेहो नमस्कार. मनपसंद गीतांच्या ह्या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. तुमच्याच पसंतीच्या गीतांचा हा कार्यक्रम मनपसंत गीत. तुमच्या आवडीचं गीत ऐकण्यासाठी आम्हाला मेसेज करा. या आमचा फोन नंबर आहे 8380071054. कार्यक्रमाची सुरुवात करूया सुरेश वाडकर यांनी गायलेल्या या सुंदर अशा भक्तिगीतानं.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात सुरुवातीला पहिली पसंती आहे जय हिंद रेडिओ श्रोता संघ इफ्फरसोंगा तालुका औसा जिल्हा लातूरहून फौजी परिवार उस्मान शेख फौजी सायराबनो शेख दस्तगीर शेख फिजनबी शेख शाकिर शेख इस्लामबी शेख बाबा शेख सिमर शेख करिश्मा शेख सानिया शकील पठाण वळसगीकर बिस्मिल्लाही शेख गदर शेख निलोफर शेख यांची तसंच बिलोली जिल्हा नांदेडहून चांदणी आयुब सय्यद बाळराजे अमन सय्यद मैरा सय्यद या सर्वांसाठी मी देत आहे साधना सरगम यांनी गायलेलं हे गीत.

मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम आपण ऐकत आहात. ह्यानंतर तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरहून ही पसंती आपल्याला आलेली आहे. अतुल गौतमे, धम्मादिना, अरुण काळे, एनडी कांबळे, मुक्काम पोस्ट एळगुड, तसेच तुषार कुरणे, प्रशिक कांबळे, एकता कांबळे, मेघना कुरणे, उत्कर्षा कांबळे, अरुणा एळगुडकर, मुक्काम पोस्ट चंदूरहून, तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूरहून ही पसंती आपल्याला आलेली आहे. त्यांच्यासाठी हे आहे उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांनी गायलेलं हे सुंदरसं गीत.

मनपसंत गीतांच्या कार्यक्रमात यानंतरची पसंती आहे जनपुरी सहारनपूरहून ही पसंती आलेली आहे. जॉन डिकोस्टा, रोजी डिकोस्टा, पॉल डिकोस्टा, विलिस डिकोस्टा यांची. त्यांच्यासाठी हे सुंदरसं आहे गीत.

श्रोते हो, आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात ह्यानंतर येता ऐकूया मालपण सत्तरीहून ही पसंती आपल्याला आलेली आहे नवलू वरग यांची. आज 5 जून जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्तानं त्याने वृक्षवेली आम्हा सोयरी ह्या गीताची पसंती कळवली आहे. त्यांच्यासाठी हे गीत

मनपसंत गीतांच्या ह्या कार्यक्रमात आता ऐकूया विनायक जोशी आणि रंजना जोगळेकर यांच्या स्वरातील हे गीत. पसंत आहे ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्रहून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड, साई गायकवाड यांच्यासाठी हे आहे सुंदरसं गीत.

उषा मंगेशकर आणि चंद्रशेखर गाडगीळ यांच्या स्वरात हे होतं झुंज या चित्रपटातील हे गीत. आणि ह्या गीताला पसंती कळवली होती ओम रेडिओ श्रोता संघ कोली नांदेड महाराष्ट्रहून नारायण गायकवाड, दयानंद गायकवाड, ओमकार गायकवाड आणि साई गायकवाड यांनी. श्रोते हो, आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम. कार्यक्रमात आता ह्यानंतर ऐकूया बाळा गाऊ कसे अंगाही ह्या चित्रपटातील हे गीत. गात आहेत सुमन कल्याणपूर आणि मधुसूदन कालेकर. गीताला पसंती कळवली आहे एकवा संघमित्रा श्रोता संघ वार्ड नंबर 1 पोफळी जिल्हा यवतमाळ इथून जयराम सिंगणकर, दिशांत कुमार सिंगणकर, वंदना धुळे, अर्पिता नांदेड इथून आरती, छोटी बबली रुपाली, वंदना धुळे आणि सरुबाई धुळे मराठवाडाहून.

आपण ऐकत आहात मनपसंत गीतांचा हा कार्यक्रम आणि आपण ऐकत आहात गंमत जम्मत ह्या चित्रपटातील हे गीत किशोर कुमार आणि अनुराधा पौडवाल यांच्या स्वरातील ह्या गीताला पसंती कळवली आहे. मुक्खम जळगाव सोमनाथ तालुका जिल्हा जलाना इथून डॉक्टर नामदेव भुतेकर अभिषेक भुतेकर गणेश भुतेकर कार्तिक भुतेकर अश्विनी भुतेकर जळगाव वैष्णवी जगदाळे हर्सुली सावंगी औरंगाबादहून वैभव गौरव लोखंडे भावसंगपुरा औरंगाबादहून मेघराज युवराज कोहले सिंधोरा देवी रुद्र कोळकर वाळकुळणे तालुका बदनापूरहून

संतगीतांचा हा कार्यक्रम कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया नटरंग ह्या चित्रपटातील हे गीत बेला शेंडे यांच्या स्वरात. आणि ह्या गीताला पसंती आहे वारणा शहापूर कोल्हापूरहून. विजय चव्हाण इंदूरकर तेजस्विनी चव्हाण माई इंदूरकर बेबी शौर्या श्रेयस अंकिता आणि अनिकेत चव्हाण. ऐकूया नटरंग ह्या चित्रपटातील हे गीत.

बेला शिंदे यांच्या स्वरातील हे होतं नटरंग ह्या चित्रपटातील गीत. आणि श्रोते हो, ह्या गीताबरोबरच मी सुनंदा मनपसंद गीतांच्या ह्या कार्यक्रमातून आता आपला निरोप घेते. नमस्कार, पुन्हा भेटूच, शुभरात्री.

आकाशवाणी पणजी केंद्राच्या माधव चॅनलावेळेला आम्ही उलयता. आता बरोबर 11 वरांचेर हिंदीतल्यान आणि उपरांत इंग्लिशीतल्यान खबरो. आता आम्ही दिल्ली केंद्रावेळेला सहक्षेपित करता.